नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी. आज आहे मंगळवार, दिनांक 5 मे 2026. आजच्या प्रसारणाची सुरुवात करत आहोत मंगलध्वनीने.

0: रानी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: श्रोते हो नमस्कार, वंदन हा कार्यक्रम सुरू आहे आणि आता आपण सगळेजण जोडला गेलेला आहात 107.1 मेगाहर्ट्जवर। या कार्यक्रमामध्ये मी आहे तुमचा मित्र प्रणय
2: आणि मी तुमची मैत्रीण कल्याणी।
1: भक्ती संगीतावर आधारित आपला हा कार्यक्रम ठीक 5 वाजल्यापासून सुरू आहे। 5:30 पासून हा कार्यक्रम 107.1 या रेडिओ फ्रिक्वेन्सीवर आपण सगळे ऐकू शकत आहात। ऐकूया किशोरी आमोणकर यांच्या स्वरातलं हे सुंदर भक्तिगीत।

0: मंडळी, मगाशी आपण पाहिलं की मनाचा कप रिकामा करणं किती गरजेचं आहे, पण हा कप रिकामा झाल्यावर त्यात भरायचं तरी काय? तर त्यात भरायचा प्रेमभाव. आपण अनेकदा भक्तीला फक्त कर्मकांडांशी जोडतो, पण खरी भक्ती ती असते जी आपल्याला अधिक माणूस बनवते. महाराष्ट्राच्या भूमीला संतांचा मोठा वारसा लाभलाय. संत एकनाथ महाराजांच्या आयुष्यातील एक प्रसंग मला इथे आवर्जून सांगावासा वाटतो, जो आजही आपल्याला माणुसकीची एक मोठी व्याख्या शिकवून जातो. एकदा नाथ महाराज काशीहून गंगाजल घेऊन रामेश्वरला कावड घेऊन जात होते. अतिशय कडक ऊन होतं आणि प्रवासाचा हा शेवटचा टप्पा होता. तेवढ्यात त्यांना वाटेत एक गाढव दिसलं, जे तहानेने व्याकुळ होऊन मरणासन्न अवस्थेत पडलं होतं. नाथांच्या सोबतच्या लोकांनी विचार केला,
1: असू दे, आपण आणलेलं पाणी तर देवाच्या अभिषेकासाठी आहे.
0: पण नाथांनी एक क्षणही विचार केला नाही. त्यांनी आपल्या कावडीतलं ते पवित्र गंगाजल त्या तहानलेल्या गाढवाच्या मुखात घातलं. लोकांनी विचारलं,
2: महाराज अहो हे काय केलं, हे तर देवाचं पाणी होतं ना.
0: तेव्हा नाथ महाराज हसून म्हणाले,
1: अरे ज्याला तहान लागली आहे त्याच्यातच तर माझा देव बसला आहे. या जीवाची तहान भागवणं हाच खरा देवाला अभिषेक आहे.
0: श्रोते हो, आपणही आपल्या आयुष्यात जर कोणाचं थोडं दुःख कमी करू शकलो ना, कोणाच्या मदतीला धावून गेलो, तर हीच खरी भक्ती. याच वैश्विक प्रेमाचा आणि भक्तीचा गोडवा सांगणारं हे पुढचं गीत.

माझे माहेर पंढरी। श्रोते हो, पंढरी हे केवळ ठिकाण नाही आहे, तर ते एक प्रतीक आहे निरामय आनंदाचं। जिथे गेल्यावर माणसाचा मी पण गळून पडतो ते म्हणजे माहेर। आयुष्याच्या प्रवासात आपण अनेकदा सुख आणि शांती या दोन शब्दांमध्ये ना गल्लत करत असतो। सुखाची साधनं आपल्याला बाजारात मिळतील, पण शांती मात्र आपल्याला आपल्या आतच शोधावी लागते। आज आपण मेंटल हेल्थ बद्दल खूप बोलतो, पण खरं तर मनाच्या आरोग्याची गुरुकिल्ली ही समाधानामध्ये दडली।

0: असं मला वाटतं. एकदा एका शिल्पकाराला विचारलं गेलं,
1: तुम्ही दगडातून इतकी सुंदर मूर्ती कशी घडवता?
0: त्याने उत्तर दिलं,
1: मूर्ती तर त्या दगडात आधीपासूनच असते, मी फक्त त्या दगडावरचा अनावश्यक भाग काढून टाकतो.
0: आपलं आयुष्यही असंच आहे. आपल्यामध्ये आनंद तर आधीपासूनच सामावलाय, फक्त त्यावर राग, मत्सर, अहंकार आणि भीतीचा जो अनावश्यक थर साचलाय ना, तो आपल्या भक्तीच्या आणि सत्कर्माच्या छिन्नीने बाजूला करायचा आहे. आपल्या कर्मात जर देव असेल तरच आपलं घर पंढरी होतं. या कर्माचा आणि या ईश्वरी श्रद्धेचा सुंदर मेळ घालणारं हे गीत.

0: 107.1 मेगाहर्ट्झवर मित्रांनो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. ही FM रेनबो वाहिनीचा रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू होतोय आणि कार्यक्रम तुमच्यासाठी एक नाही तर दोघे जण सादर करत आहेत. मी तुमच्यासोबत आहे तुमचा मित्र, तुमचा सखा, तुमचा दोस्त प्रणय
1: आणि मी तुमची मैत्रीण कल्याणी.
0: ऐकूया आपल्या आजच्या कार्यक्रमातलं हे पहिलं गाणं.

श्रोतेहो, आपण ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा येथे 35 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 34 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा येथे 27 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 28 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 81% आणि सांताक्रूज येथे 78%. येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे राहील. आकाश अंशतः ढगाळ असण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस

0: खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
4: नमस्कार, मी उमेश कामत. दिवसाची सुरेल मराठी गाण्यांनी सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर ऐकत रहा, आनंद घेत रहा.
5: मित्रांनो, काही माणसं आयुष्यात येतात, अगदी थोड्या काळासाठी राहतात, पण जाताना मागे असा काही सुगंध ठेवून जातात जो शतकानुशतके दरवळत राहतो.
6: आज 5 मे मराठी साहित्याला असाच एक कधीही न विटणारा सुगंध देऊन जाणाऱ्या एका अलौकिक कवीचा आज स्मृती दिन. त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजेच आपले सर्वांचे लाडके बालकवी.
5: कुणीतरी अगदी सार्थ म्हटलंय, बालकवी म्हणजे मराठी कवितेला पडलेलं एक हिरवं आणि अतिशय तरल स्वप्न. त्यांनी शब्दांनी नाही तर जणू फुलांच्या नाजूक पाकळ्यांनी सुंदरतेची गाणी लिहिली.
6: पण गंमत बघा, त्यांची ही कविता पहाटेच्या पानावरल्या दवबिंदूसारखी क्षणभंगूर ठरली नाही, ती लगेच ओघळून गेली नाही, तर तिला वेरूळ अजिंठ्याच्या लेण्यांसारखी एक चिरंतन अभंगता लाभली.
5: आणि ही अभंगता का लाभली असावी? कारण बालकवींच्या सौंदर्य प्रीतीची बीज ही वरवरची नव्हती, तर ती एका खोल वेदनेत भिजलेली होती.
6: त्यांच्या प्रत्येक शब्दाला, प्रत्येक ओळीला एक अथांग करुणेची आणि जगण्याच्या जाणीवेची स्पंदन होती. त्यांच्या या शब्दांची ताकद ओळखूनच खुद्द गोविंदाग्रजांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढलं होतं.
5: सौंदर्याची द्वाही फिरविण्या बा नवा अवतार.
6: श्रोते हो, आज त्यांच्या या स्मृती दिनानिमित्त त्यांच्याच शब्दांचा, त्यांच्याच कवितांचा आपण आस्वाद घेणार आहोत.
5: त्यांच्या या निसर्गदत्त आणि अलौकिक काव्य प्रवासाची सुरुवात करूया
6: त्यांच्याच एका अत्यंत लोकप्रिय रचनेने.

0: निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या एखाद्या नाजूक फुलासारखी बालकवींची कविता कायमच टवटवीत वाटते. कल्याणी, पण या महान प्रतिभेचा पहिला उन्मेष कसा झाला याची एक गोष्ट आहे आणि ती फार रंजक आहे, नाही?
1: हो, त्या काळी बालकवींचे वडील म्हणजेच बापूराव ठोंबरे हे नवापूरला होते. बालकवी अवघे 10-11 वर्षांचे असतील आणि तेव्हा त्यांच्या घरी लग्नाची गडबड सुरू होती आणि पाहुणे मंडळींची मोठी गर्दी जमली होती.
0: याच पाहुण्यांमध्ये बालकवींच्याच वयाचा एक आप्त मुलगा होता, वासू. एके दिवशी दुपारच्या वेळी ही दोन्ही मुले शेजारच्या बागेत खेळायला गेली. खेळता खेळता बालकवींना अचानक वाटले की आपण या बागेवर एखादी कविता रचावी.
1: ते वासूला म्हणाले, वासू, आपण बागेवर एक कटाव करूया. आता वासूला काही कविता पाठ असल्या तरी कटाव म्हणजे नक्की काय हे काही त्याला माहीत नव्हतं.
0: खरं सांगायचं कल्याणी तर मलाही लगेच कळलं नाही. तर त्यावेळी त्या वासूने नानाला म्हणजेच बालकवींना विचारलं, कटाव म्हणजे रे काय? नानाला तरी कुठे कटावाची व्याख्या माहीत होती, पण त्यांनी शक्कल लढवली आणि सुरलोकाहून गंगा आली या चालीवरची जी कविता असते तो कटाव असे सांगून टाकले.
1: मग काय, रचनेला सुरुवात झाली. निंब, जांब, जांभूळ, जाई, जुई आणि खैराची इत्यादी झाडं सुद्धा कवितेमध्ये आली. पण 4 ओळींनंतर मात्र गाडी अडली. पुढे काय वर्णावे हे त्यांना सुचे ना.
0: इतक्यात बालकवींना श्रीकृष्णाच्या गोड मुरलीची आठवण झाली आणि कवितेला चालना मिळाली. त्या मुरलीच्या नादाने गोकुळातले गोप तिथे आले आणि त्यांनी विटी दांडू खेळायला सुरुवात केली अशी सुंदर कल्पना त्यांनी मांडली.
1: निसर्गाच्या सानिध्यात बागेत खेळता खेळता बालकवींची ही अशी पहिली निसर्ग कविता जन्माला आली. या गोड आठवणीसोबतच आता आपण आस्वाद घेऊया एका सुरेल गीताचा.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक।

0: क्लिनिक संपर्क 95 95 24 25 59।
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
2: नमस्कार, मी गिरिजा गोडबोले। 107.1 MHz वर FM रेनबो वाहिनी सप्तरंगी गीतांची सुरेल मेजवानी।
3: बालकवींची एक कविता।
4: अनंत अनंत तारा नक्षत्रे ही अनंत या गगनात, अनंत दीप्ती अनंत वसुधा हे शशी सूर्य अनंत।
3: वरती खाली सर्व साठले वातावरण अनंत, माप कशाचे कुणा मोजिता सर्व अनंत अनंत।
4: कितेक मानव झटती करती हाडाचे ही पाणी, अनंत वसुधा आजवरी हो परी मोजिली कोणी।
3: म्हणोत कोणी आम्ही गणिला हा ग्रह हा हा तारा, परंतु सांगा कुणी मोजिला हा सगळाच पसारा।
4: विशाल वरती गगन नवे हे विश्वाचे कोठार, उदात्ततेचा सागर हा चित्शांतीचा विस्तार।
3: कुणी मोजिला कुणास त्याची लांबी रुंदी ठावी, फार कशाला दिग्वनितांची तरी कुणी सांगावी।
4: अनंत सारे विश्व जाहले अनंतातया लीन, शूद्र मानवा सांग कशाचा बाळगिसी अभिमान।
3: तव वैभव हे तुझी धने ही, ही अत्युच्च महाल, जातील का गगनास भेदुनी अनंत का होतील।
4: तुझ्या कीर्तीचे मापगड्या का काळाला मोजिल, ज्ञान तुझे हे म्हणसी जाईल कोठवरी जाईल।
3: मी माझे या वृथा जल्पना तू कोणाचा कोण, कितेक गेले मी म्हणता या चक्री चिरडून, कितेक गेले मी म्हणता या चक्री चिरडून।

0: त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे नाव काळाच्या ओघात मागे पडून बालकवी हीच त्यांची खरी ओळख कशी बनली तो प्रसंगही मोठा ऐतिहासिक आहे बरं का.
1: आधुनिक मराठी काव्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात 1907 साली जळगावला पहिले महाराष्ट्र कवी संमेलन भरले होते. या संमेलनाचे अध्यक्षस्थान कर्नल डॉक्टर कीर्तिकर यांनी भूषवले होते आणि रेव्हरंड टिळक, विष्णू मोरेश्वर महाजनी यांच्यासारखे 23 प्रमुख कवी तिथे उपस्थित होते.
0: लक्ष्मीविलास नाट्यगृहात श्रोत्यांची मोठी गर्दी उसळली होती. एकामागून एक कवींचं भाषण वगैरे सुरू होतं. रेव्हरंड टिळक यांचं भाषण संपलं आणि व्यासपीठावर एक 17-18 वर्षांचा किरकोळ अंगाचा पण तेजस्वी डोळ्यांचा मुलगा उभा राहिला.
1: त्याने अल्पमती मी बालक नेणे काव्यशास्त्र व्युत्पत्ती कविवर्यानो मदीय बोबडे बोलधरा परिचित्ती अशी तिथेच तात्काळ रचलेली पद्यपंक्ती म्हणून आपली कविता धिटाईने म्हणायला सुरुवात केली.
0: त्या लहान मुलाच्या कविता ऐकून संपूर्ण सभा अक्षरशः तल्लीन झाली. हा काव्य प्रकार पाहून संमेलनाध्यक्ष डॉक्टर कीर्तिकल इतके खुश झाले की त्यांनी तिथेच सर्वांसमोर त्याला बालकवी ही पदवी दिली आणि एक पागोटे आणि जरीगाठी उपरणे देऊन त्याचा गौरव केला.
1: तेव्हापासून लोक त्यांना बालकवी या नावानेच ओळखू लागले. असे अनेक किस्से आपण ऐकणार आहोतच, खरं तर ऐकले सुद्धा आहेतच. आणखी काही किस्से 7 वाजेपर्यंत आपण ऐकू शकाल श्रोते हो, पण तत्पूर्वी या गीताचा आस्वाद घेऊया. 107.1 MHz वर FM रेनबो वाहिनी आपण ऐकत आहात. रेनबो फंडे हा कार्यक्रम तुमच्यासाठी सादर करतोय मी, तुमचा मित्र, तुमचा सखा, तुमचा दोस्त प्रणय
0: आणि मी तुमची मैत्रिणी कल्याणी.

श्रोते हो, बालकवींना निसर्गाची जितकी ओढ होती ना, तितकंच लहान मुलांचंही वेड होतं. अहमदनगरला वास्तव्यास असताना त्यांचा एक किस्सा त्यांच्या या आवडीची साक्ष

0: देतो.
1: तिथे राहत असताना त्यांची भाची मालती आणि त्यांच्या एका स्नेह्यांची मथुरा नावाची भाची अशा दोन चिमुकल्या मुली त्यांच्यासोबत फिरायला जायच्या.
0: बालकवींना या मुलींना सजवण्याची मोठी हौस होती, पण ते त्यांना सोन्या चांदीच्या दागिन्यांनी नाही तर निसर्गाच्या दागिन्यांनी सजवायचे.
1: ज्या काटेरी निवडुंगाकडे लोक फक्त कुंपण म्हणून बघतात, तिथे बालकवींच्या कवीनेत्रांना सुंदर फुलं आणि अलंकार दिसले.
0: ते अतिशय कुशलतेने त्या निवडुंगाच्या फुलांमधून नाजूक फिक्या गुलाबी रंगाचे तंतू अलगद बाहेर काढायचे आणि त्या तंतूंपासून सुंदर कर्णभूषणे म्हणजेच कानातले तयार करून त्या चिमुकल्या मुलींना घालायचे.
1: काट्यांमध्येही नजाकत शोधणाऱ्या या कवीच्या कल्पनाशक्तीला दाद द्यावी तेवढी कमीच. आपल्या शब्दसुमनांनी त्या काळातल्या आणि येणाऱ्या काळातल्या सगळ्यांच्या मनांना आनंद देणाऱ्या या कवीचा आजचा हा खास दिवस.

0: माझा मी न कुणाचा, मी नच माझा माझा, परी पसारा सगळा माझा, विश्वी सत्प्रेमाचा.
1: मी स्वच्छंदी पुरता छंदी, धारी मी न कुणास, परी मोहिनी विविध रूपिणी, सृष्टीचा मी दास.
0: मी येथे मी तेथे, जगती जरी पूर्ण भरलो मी, प्रशांततेसह परंतु माझा वास सदाचा व्योमी.
1: मी शूरांचे शौर्य संगरी, मी योग्यांचे ध्यान, सृष्टीमध्ये स्वर्ग मीच मी या विश्वाचा प्राण.
0: कल्पतरूंची फुले तारका वेचुना आणीन खाली, वाहीन मत्प्रिय वसुंधरेला नित्याची लाखोली.
1: जिथे न काही तेथुनी आणीन मूर्ती व्यक्तित्वाला, जादूगार मी हवे तसे या वाकवीन जगताला.
0: अधर युवतीचा कोमल त्याहुनी कोमल सुमने फार, मी पुष्पासम नवे नवे हो त्याहुनी सुकुमार.
1: शून्याकारे शून्याधारे शून्य वृत्तीने चाले, परीहासता मी या विश्वी वस्तुजात हे डोले. परीहासता मी या विश्वी वस्तुजात हे डोले.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
4: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर, विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा। 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
5: May 1918 तो दिवस, एका दुर्दैवी रेल्वे अपघातात बालकवी नावाचं हे हिरवं स्वप्न नियतीने आपल्यापासून हिरावून नेलं।
6: अनेकदा असं वाटतं की वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी हे स्वप्न विरून गेलं नसतं तर मराठी साहित्याला अजून किती श्रीमंती लाभली असती। पण त्या थोड्याशा काळातही त्यांनी जे लिहिलं ते आजही तितकंच ताजं आहे।
5: निसर्गाच्या सोबतीने निसर्गाच्या पलीकडे जाणारी ही त्यांची दृष्टी आजही आपल्याला जगण्याचं बळ देते।
6: त्यांच्या शब्दांमध्ये ना केवळ सृष्टीचं वर्णन नव्हतं तर निसर्गाशी असलेलं एक अतूट आणि उत्कट नातं होतं। निसर्ग कधी हसतो तर कधी तो अथांग शांततेत बुडालेला असतो।
5: ही दोन्ही रूपं बालकवींनी आपल्या काळजात साठवली होती, म्हणूनच फुलराणीचा उत्सव आणि औदुंबराची ती गूढ शांतता हे त्यांच्या व्यक्तित्वाचेच दोन पैलू होते।
6: श्रोते हो, आज या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आपण त्यांना आदरांजली वाहिली। जाता जाता इतकंच सांगावंसं वाटतं की जेव्हा कधी आपल्याला एखादं रानफूल दिसेल ना, किंवा एखादा हिरव्यागार गालीच्यासारखा निसर्ग समोर येईल, तेव्हा बालकवींच्या शब्दांशिवाय तो अपूर्ण भासेल आणि हेच त्यांच्या कवितेचं यश आहे।
5: बालकवींच्या पवित्र सुंदर हिरवळ स्मृतींना विनम्र अभिवादन।

हसायचीस तुझ्या वस्त्रांसारखीच फिकी फिकी, हसायचीस तुझ्या वस्त्रांसारखीच फिकी फिकी, माझा रंग होऊन जायचा उगाच गहिरा, शहाण्यासारखे चालले होते तुझे सारे, शहाण्यासारखे चालले होते तुझे सारे, वेड्यासारखे बोलू जायचा माझा चेहरा।

संवादांचे लावत लावत हजार अर्थ, संवादांचे लावत लावत हजार अर्थ, घातला होता माझ्यापाशी मीच वाद। नको म्हणून गेलीस तीही किती अलगद, नको म्हणून गेलीस तीही किती अलगद, जशी काही कवितेला जावी दाद।

0: सहजतेच्या धूसर तलम पडद्यामागे, सहजतेच्या धूसर तलम पडद्यामागे जपले नाहीस नाते इतके जपलेस मौन, जपले नाहीस नाते इतके जपलेस मौन। शब्दच नव्हे मौनही असते हजार अर्थी, शब्दच नव्हे मौनही असते हजार अर्थी, आयुष्याच्या वेड्या वेळी कळणार कुठून।
1: आज काल माझाही नसतो मी।

0: 107.1 मेगाहर्ट्झवर मित्रांनो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी. पद्म मानकरी या मालिकेअंतर्गत आज आपण बोलणार आहोत पद्मश्री आर कृष्णन तामिळनाडू यांच्याबद्दल. तामिळनाडूच्या निलगिरी येथील प्रख्यात आदिवासी कलाकार आर कृष्णन यांना कलेतील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल विशेषतः अलुकुरुंबा समाजाच्या 3000 वर्षे जुन्या पारंपरिक चित्रकलेला पुनरुज्जीवित केल्याबद्दल 2026 मरणोत्तर पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. किटणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नैसर्गिक रंगांनी रंगवलेल्या या अनोख्या शैलकला शैलींना कापडी कॅनव्हासवर त्यांनी साकारलं.
1: ही कला मूळची डोंगरदऱ्यांमधील गुंफा आणि खडकांवरील वेल्लारी कोंबई रॉक आर्टवरती आधारित होती. कृष्णन यांनी खडकांवरील कला कापडाच्या कॅनव्हासवर आणण्याचे कसब दाखवले. त्यांच्या कलेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते फक्त नैसर्गिक रंगांचाच वापर करत असत. झाडांची पाने, मुळे, फुले आणि कोळसा यापासून त्यांनी स्वतःचे रंग तयार केले. रसायनांचा वापर न करता निसर्गाशी नाते सांगणारी ही कला त्यांनी जगासमोर आणली. गेल्या 3 ते या प्राचीन कलेचे जतन आणि संवर्धन करत होते. त्यांच्या चित्रांमध्ये आदिवासी जीवनशैली, निसर्ग आणि त्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडते. केवळ चित्रकलाच नाही तर त्यांनी आपल्या समाजातील तरुणांना ही कला शिकवून ती पिढ्यानपिढ्या जिवंत राहील याची काळजी घेतली.
0: अशा महान कलाकाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही आपल्या वारशाचा अभिमान बाळगला पाहिजे. आर कृष्णन यांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

ठीक 7:10 आपण ऐकू शकणार आहात पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र, जे आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 7:20 इथेच भेटणार आहोत FM रेनबो वाहिनीवर.

आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल आसाममध्ये भाजपला प्रचंड बहुमत. तमिळनाडूमध्ये टीव्हीकेची पदार्पणातच चांगली कामगिरी. केरळमध्ये काँग्रेस प्रणित युडीएफचा विजय, तर पुदुच्चेरीमध्ये स्थानिक एआयएनआरसीला सर्वाधिक जागा. पंढरपूर तीर्थक्षेत्र आणि पीएमआरडीच्या आराखड्यांना मान्यता. आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच दिवसात 9 बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगाल, केरळम, तमिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं प्रचंड बहुमत मिळवून इतिहास घडवला आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत 15 वर्ष सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं 206 जागा जिंकत निर्णायक बहुमत मिळवलं आहे, तर तृणमूल काँग्रेसनं 80 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 1 जागेवर विजय मिळाला. तृणमूल काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भवानीपूर मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी सुमारे 15,000 मतांनी पराभव केला. आसाममध्ये मतदारांनी भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आसाममध्ये भाजपनं 82 जागा जिंकल्या असून मित्रपक्ष आसाम गण परिषदेनं 10 जागा, तर बोडोलँड पीपल्स फ्रंटनं देखील 10 जागा मिळवल्या आहेत. काँग्रेस पक्षाला 19 जागांवर विजय मिळाला असून ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटनं 2 जागा जिंकल्या आहेत. भाजप नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी जलुकबारी मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी बिदिशा नियोग यांचा पराभव केला. तमिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पदार्पणातच भरघोस मताधिक्य मिळालं आहे. टीव्हीकेनं राज्यातील 234 मतदारसंघांपैकी 108 जागा जिंकल्या आहेत. द्रविड मुन्नेत्र कळगम अर्थात डीएमके पक्षाला 59 जागा मिळाल्या असून एडीएमके पक्षाला 47 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेस पक्षाला केवळ 5 जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान केरळचे विद्यमान मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी त्यांचा राजीनामा राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याकडे सुपूर्द केला. नवीन सरकारचा शपथविधी होईपर्यंत विजयन यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करावं अशी विनंती राज्यपालांनी त्यांना केली आहे. पुदुच्चेरीमध्ये 30 पैकी 18 जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भक्कम बहुमत मिळालं आहे. एनडीएच्या घटक पक्षांपैकी ऑल इंडिया एनआर काँग्रेसनं 12 जागा, तर भारतीय जनता पक्षानं 4 जागा जिंकल्या आहेत. इतर मित्रपक्ष ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळगम आणि लच्छिया जननायका कच्ची यांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीनं 102 जागा जिंकून सत्तेत निर्णायक पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. राज्यात बारामती विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 218,969 मतांनी विजयी झाले आहेत. बारामतीकरांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी बारामतीकरांचे आभार मानले. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले विजयी झाले असून त्यांनी 138,929 मतांनी विजय मिळवला. अक्षय कर्डिले यांच्या विजयानंतर भाजपनं राहुरीत मोठा जल्लोष केला. 2026 पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका कायम स्मरणात राहतील. भाजपच्या सुशासनाच्या राजकारणाचा विजय अर्थात जनशक्तीचा विजय झाला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या भरघोस यशाबद्दल त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आणि नागरिकांचे आभार मानले आहेत. पश्चिम बंगालमधील विजय हा केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित मोठा विजय असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देशात होणारी घुसखोरी, दहशतवादी कारवाया आणि हल्ल्यांपासून देशाला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं हा विजय महत्वाचा असल्याचं त्यांनी नमूद केलं. हा विजय देशातील प्रत्येक नागरिकाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेल्या विश्वासाचा असल्याचंही त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाजपचं अभिनंदन केलं आहे.

भाजपा खासदार विनोद तावडे यांनीही पश्चिम बंगाल निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत 4,150 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. पुढील 50 वर्षांचा विचार करून या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करण्यात येणारी विकास कामं येत्या 30 महिन्यात पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी काल मंत्रालयात पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत दिले. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या टेकवारी उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात नागरिक केंद्रित प्रशासनाचा वेगवान आराखडा राबवला जात आहे. सर्वसामान्य माणूस हाच आपला विठ्ठल असून त्याच्या सेवेसाठीच टेकवारी आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मंत्रालयात आयोजित टेकवारी द्वितीय अंतर्गत महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताहाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: 1999 ते 2000 सालात प्रमोद महाजनांचं अतिशय प्रसिद्ध वाक्य होतं की साक्षरता म्हणजे ज्याला अक्षर वाचता येतं तो आताच्या जमान्यात साक्षर नाही, ज्याला इंटरनेट समजतं तो आताच्या जमान्यात साक्षर आहे. आता ही भूमिका बदललेली आहे, इंटरनेट जुनं झालेलं आहे. आता ज्याला एआय समजतो, एआय वापरता येतो तो साक्षर, असं म्हणण्याची वेळ आपल्याकडे आलेली आहे. आणि म्हणून टेक्नॉलॉजी जर आपण वेळेवर एम्ब्रेस केली नाही तर टेक्नॉलॉजी आपल्यालाही ऑब्सोलीट ठरवते. आणि आज तर आपली कॉम्पिटिशन वासुदेवशी आहे. याचं कारण एआय एजंट हे एफिशियंट आहेत, एआय एजंट हे इक्विटी सांभाळणारे आहेत, एआय एजंट सर्व भाषा बोलणारे आहेत, एआय एजंट नॉन डिस्क्रिमिनेटरी आहेत, त्यामुळे त्यांच्याशी आपल्याला पुढच्या काळामध्ये स्पर्धा करायची आहे.
0: पुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरणानं संरचनात्मक आराखडा तयार करताना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी तसंच येत्या 6 महिन्यात हा आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत प्राधिकरणाच्या 14व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिले. यावेळी पीएमआरडीएच्या सन 2026-27 4,628 कोटींच्या अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली. महिला आणि बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच दिवसात एकंदर 9 बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आलं. 3 मे रोजी जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबवण्यात आली. या कारवाईत नगर शहरात 3, अकोला, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी, नेवासा आणि नगर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी 1 असे एकंदर 9 बालविवाह थांबवण्यात आले. या मोहिमेत पोलीस यंत्रणा, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसंच चाइल्ड हेल्पलाईन कक्ष यांचा सक्रिय सहभाग होता. नागरिकांनी अशा घटनांची माहिती तत्काळ प्रशासनाला द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडच्या टाकळी राजापूरमध्ये एका पशुपालक शेतकऱ्याच्या शेतातील जनावरांच्या गोठ्याला आग लागून 4 गायी होरपळून मृत्युमुखी पडल्या तर 1 म्हैस आणि 1 गाय गंभीररित्या भाजली आहे. पुण्यातील नसरापूर इथं चिमुकलीच्या बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमा कांबळे याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि राजकीय सामाजिक संघटनांच्या वतीनं काल नांदेडमध्ये करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची शिष्टमंडळानं भेट घेतली. योगासन भारतच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धा निवड चाचणीत धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे योगपटू हिंदवी चौरे आणि सतीश साबळे यांची भारतीय संघात निवड झाली आहे. 10 मे ते 2 जून दरम्यान अहमदाबादमध्ये योगासन अजिंक्यपद स्पर्धा होणार आहेत. रत्नागिरीत झालेल्या 72व्या राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत मानाचा भारत श्री किताब महाराष्ट्राच्या आझाद जैनवाल यानं पटकावला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज हवामान कोरडं राहील तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, आसाममध्ये

भाजपला प्रचंड बहुमत. तमिळनाडूमध्ये टीव्हीकेची पदार्पणातच चांगली कामगिरी. केरळमध्ये काँग्रेस प्रणित युडीएफचा विजय, तर पुदुच्चेरीमध्ये स्थानिक AINRCला सर्वाधिक जागा. पंढरपूर तीर्थक्षेत्र आणि PMRDच्या आराखड्यांना मान्यता. आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच दिवसात 9 बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: 107.1 MHz श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। कल्याणी, आपण दोघं आज हा कार्यक्रम आपल्या श्रोत्यांसाठी सादर करतोय आणि या दरम्यान आपल्या श्रोत्यांचे वेगवेगळे प्रतिसाद आपल्याला इथे येत आहेत।
1: हो,
0: खरं तर भरपूर प्रेम आलेलं आहे श्रोत्यांचं आणि मला असं वाटतं हे आकाशवाणीच्या रेनबो फंडे कार्यक्रमात आपण ज्या विषयावर कार्यक्रम सादर करत होतो त्या विषयामुळे आलेलं हे प्रेम आहे।
1: खरे
0: बालकवींसाठी आलेलं हे प्रेम आहे। त्यानंतर पद्म मानकरीमध्ये सुद्धा जो उल्लेख झाला त्याबद्दल सुद्धा अनेक श्रोत्यांनी वेगवेगळ्या भावना त्यांच्या आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत। आणि श्रोते हो, दर मंगळवारी आणि शुक्रवारी जी एक विशेष मालिका सध्या सुरू आहे छोट्यांचं मोठं विश्व, कल्याणी आजसुद्धा ती मालिका असणार आहे। त्या मालिकेचा 9वा भाग 7:30 आपले श्रोते ऐकू शकणार आहेत। पण अर्थातच मला काय वाटतं त्याआधी काय कल्याणी, त्याआधी
1: एखादं गाणं ऐकूया।
0: एखादं गाणं ऐकायलाच हवं।

0: छोट्यांचे मोठे विश्व या मालिकेचा 9वा भाग। डॉक्टर शैलेश उमाटे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धी क्लिनिक ठाणे।
1: धी क्लिनिक डिटर्मिनेशन हॅपीनेस इनसाइट, मानसिक आरोग्याचा निर्धार आनंद आणि अंतर्दृष्टी देणारं विश्वासार्ह केंद्र। सर्व प्रकारच्या मानसिक आणि मानसशास्त्रीय समस्यांबाबत तपासणी, निदान आणि उपचारांसाठी नक्की संपर्क करा 9029290034। धी क्लिनिक डिटर्मिनेशन हॅपीनेस इनसाइट, मानसिक आरोग्याचा निर्धार आनंद आणि अंतर्दृष्टी देणारं विश्वासार्ह केंद्र। सर्व प्रकारच्या मानसिक आणि मानसशास्त्रीय समस्यांबाबत तपासणी, निदान आणि उपचारांसाठी नक्की संपर्क करा 9029290034।
2: सादर करीत आहोत छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत डॉक्टर शैलेश उमाटे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत। आज ऐकूया भाग 9वा।
3: मला सगळ्यात टॉप करायचंय।
4: गेमिंग चॅटिंग करण्यासाठी लेटेस्ट मोबाईल हाती धरायचाय।
5: मला सगळ्यांचा राग आलाय।
6: अरे अरे अरे शांतता राखा।
5: ठीक आहे ठीक आहे, नाही करणार मारा मारी।
4: आमच्याशी थोडं बोला तरी।
6: मुलांची खुशी किंवा ना खुशी, आशा निराशा भावनांची भाषा समजून तर घेऊया छोट्यांचं मोठं विश्व। छोट्यांचं मोठं विश्व।
7: श्रोत्या नमस्कार। छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 9व्या भागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करते। लहान मुलांनी भलतं साहस करू नये म्हणून आपण बरेचदा त्यांना एखाद्या गोष्टीची, एखाद्या व्यक्तीची भीती घालत असतो, परंतु ही भीती कधीकधी मुलांच्या मनात अगदी खोलवर जाते, खोलवर रुजते आणि त्यातूनच फोबियासारखा आजारही निर्माण होऊ शकतो। या संदर्भात आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शैलेश माटे। डॉक्टर नमस्कार।
8: नमस्कार।
7: फोबिया म्हणजे काय?
8: फोबिया म्हणजे प्रचंड भीती। मुलांमध्ये बऱ्याच गोष्टीची भीती असते जी साहजिक आहे, वयामानानुसार काही भीती येत असते। फोबिया ही आजाराचा पार्ट येतो। ते एवढ्या प्रचंड भीती असते की त्यामुळे चिंतेची किंवा शरीरामध्ये वेगवेगळी लक्षणं निर्माण होतात। म्हणजे ज्या गोष्टीचा फोबिया असतो त्याचं नाव जरी काढलं किंवा लांबून कुठून जरी ऐकलं तर हे मूल प्रचंड घाबरायला लागतं,
7: तिथून पळ काढतं,
8: पळही काढते आणि त्याची वेगवेगळी लक्षणंही दिसतात, तर त्याला आपण फोबिया म्हणतो। आता वेगवेगळ्या प्रकारची फोबिया मुलांमध्ये कधी कधी असतात। म्हणजे जसं तुम्ही इंट्रोडक्शनमध्येच म्हणालात, काही गोष्टीची आपण त्यांना भीती दाखवत असतो, म्हणजे झोपी जा लवकर नाही तर बुवा घेऊन जाईल, चेटकीन घेऊन जाईल, असं सहजतेने म्हणतो। पण जेव्हा मूल ते लहान असतं, 2 वर्ष 3 वर्ष ते अगदी घाबरतं, पण 4 वर्षानंतर त्यांना कळतं की अरे चेटकीन बुवा असं काही नसतं। मग तेच आपल्याला उत्तर द्यायला लागते की अरे असं काय नाही, तुम्ही मला काही बनवताय। मग हा फक्त भीतीचा पार्ट झाला, हा आजार नाहीये। जेव्हा मुलांना हा आजार होतो ती भीती प्रचंड पद्धतीने नेहमीच कायम असते आणि ते डोक्यातून कधी जात नाही आणि त्यामुळे मुलांवर परिणाम होऊ शकतात, म्हणजे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ शकतात, वागण्या बोलण्यात परिणाम होऊ शकतात, त्याला आपण फोबियाचे आजार म्हणतो।
7: पण म्हणजे मग कधी कधी परीक्षेची भीती ही सुद्धा यात मोडते का?
8: परीक्षेची भीती हल्ली आपण खूप बघतोय, म्हणजे ज्याला आम्ही एक्झाम फोबिया असं म्हणतो। काय होतं की एक्झाम आली म्हणजे उद्या एक्झाम आहे किंवा आता एक्झाम आहे, तेव्हा ती भीती प्रचंड प्रमाणात होते।
7: ते संकट वाटतं मुलांना,
8: खूप मोठं संकट वाटतं। कधी कधी ते एक्झामला जात नाहीत, अवॉइड करतात, कधी कधी जातात पण ते काही लिहू शकत नाही। म्हणजे काय होतं की परीक्षेमध्ये एखाद्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची असतात, लिहायची असतात, बोलायची असतात, परीक्षा घेत नसताना तीच मुलं ती उत्तरं व्यवस्थितपणे देतात पालकांच्या समोर किंवा टीचरच्या समोरही, ते बोलून दाखवतात, त्यांना सगळं पाठ असतं। एक्झाम म्हणलं की त्यांची तारांबळ उडते। मग एक्झाममध्ये ते एवढे प्रचंड घाबरतात की परीक्षेला जातच नाहीत। म्हणजे अशी मी मुलं बघितली की 5-5, 10-10 एक्झाम स्किप केलेले आहेत, काही काही वर्ष स्किप केलेले आहेत। कधी कधी ते जात

0: पण तिथे गेल्यानंतर त्यांना हृदयाची धडधडी होणं, बेचैनी होणं, अंगाला घाम फुटणं, घसा कोरड पडणं, मग समोरचं दिसतंय मला काहीच लिहिता येत नाही, एक्झाम संपली घरी आले की सगळे प्रश्न उत्तर अगदी व्यवस्थितपणे ते लिहून काढू शकतात आणि त्यांना व्यवस्थित मार्कही मिळू शकतात. तर फक्त तो एक्झाम, तेवढीच भीती खूप जास्त वाढते आणि हे फोबिया आजकाल आम्ही खूप जास्त बघतोय.
1: म्हणजे हे मुलं दडपण खूप घेतात, याला एक कारण स्पर्धा सुद्धा आहे का?
0: स्पर्धा आहे, फिअर ऑफ फेल्युअर, म्हणजे आम्ही करू शकणार नाही याची कुठेतरी अपयशाची भीती आहे आणि ते एक राऊंड सर्कल असं होऊन भीती वाढत वाढत जाऊन प्रचंड फोबिया असा निर्माण होतो. म्हणजे परत परत त्याच गोष्टीचा भीती घेतल्यामुळे हा त्रास होऊ शकतो आणि मग नेमकं त्रास झाल्यामुळे शारीरिक लक्षणही आणि परफॉर्मन्समध्येही त्यांची गडबडी होऊ शकते.
1: मुलं थोडी मोठी झाल्यानंतर परीक्षेची भीती, परीक्षेचं दडपण हे अधिक त्यांना येतं आणि त्यातून एक्झाम फोबिया हा दिसून येतो. त्याचप्रमाणे लहान असताना इतरही काही फोबिया असतात का मुलांमध्ये?
0: मुलांमध्ये बऱ्याच प्रमाणात फोबिया असतात. लहान मुलं अगदी इंजेक्शनला घाबरतात, म्हणजे किती रडायला लागतात आपण बघतो, पण कधी कधी ते मोठे झाल्यानंतर घाबरत नाहीत, वयोमानानुसार चांगले होतात. काही मुलांमध्ये तो फोबिया तसाच राहतो, म्हणजे ते मोठे झाले तरी इंजेक्शनला घाबरतात.
1: डॉक्टरांची पण भीती वाटते,
0: डॉक्टरांचीही भीती वाटते, काही विशिष्ट प्राण्यांची भीती वाटते. म्हणजे तसं घाबरण्यासारखं काही नसतं, पण ते भीती वाटते. म्हणजे ते काही ना कुत्र्यांची भीती असते, काही ना पोपटांची भीती असते. पोपट काय आपल्या जवळ येत नाही, पण ते प्रचंड रडायला लागतात पोपटाचं चित्र बघितलं तरी. म्हणजे अशा फोबियाचा आजार जेव्हा म्हणतो की सर्वसाधारणपणे काही व्यक्ती मुलं त्याला घाबरत नाहीत, पण हे खूप प्रचंड प्रमाणात घाबरत असतात. म्हणून असे वेगवेगळे फोबियाज असतात. म्हणजे आता हल्ली आपण एक्झाम फोबिया म्हटलं, तसं स्कूल फोबिया आहे. काही ना काही कारणाने शाळेची भीती वाटतं, शाळेला जात नाहीत, असंही होतं मोठ्या मुलांमध्ये. किंवा आपण बघतो लिफ्टनी जात नाहीत, किंवा क्राऊड खूप गर्दी जमली तिथे ते मुलं जाऊच शकत नाहीत. म्हणजे असे वेगवेगळे प्रकारची भीती प्रचंड प्रमाणात मुलांत किंवा मोठ्यात निर्माण होते आणि त्यांना आपण ही आजार असं मानतो आणि ती ट्रीटमेंट केल्यावर पूर्णपणे बरे होऊ शकतात.
1: पण ही जी लहानपणी मनात बसलेली भीतीची भावना असते, ही तशीच दृढ होऊन पुढच्या आयुष्यामध्ये काही त्रास होऊ शकतो का?
0: अशा काही केसेसमध्ये आम्ही बघितलेलं आहे की काही फोबियाज वयोमानानुसार कमी होऊन जातात, जसं इंजेक्शनचं आपण म्हणालो. काही फोबिया विनाकारण मनात जेव्हा असतात पुढच्या आयुष्यातही त्रास देऊ शकतात. हल्लीच आम्ही एक मुलगी बघितली, ती 25 वर्षाची होती. तिला बाहुल्यांची भीती होती.
1: बर,
0: म्हणजे बाहुल्यांबरोबर मुलं खेळत असतात, पण ती लहानपणापासून वेगवेगळ्या प्रकारची बाहुल्या, म्हणजे अगदी प्लास्टिकची असेल, सॉफ्ट टॉय असेल, किंवा मोठं टॉय असेल, कसलीही बाहुल्या असतील, लाकडाची खेळणी बाहुली असेल, त्याची प्रचंड भीती लहानपणापासूनच वाटायची. पण लहानपणापासून एखाद्या बाहुलीबरोबर खेळलं नाही का ह्याचा काही सोशल त्रास झाला नाही आणि ती वाढली आणि व्यवस्थित झाली. आत्ता काय होतं, आता 25व्या वर्षी ती आमच्याकडे काय आली, तिचं आता लग्न होणार होतं आणि लग्न होताना लग्नामध्ये बाहुल्या ठेवतात ना, ते आपल्या
1: रुखवतामध्ये
0: बाहुल्या ठेवतात. त्याची तिला कल्पना आली, ती म्हणाली अरे बापरे आता हे असं ठेवलं तर माझं काय होईल. म्हणजे अगदी ती भीती एवढ्या प्रमाणात होती की बाहुलीचं नाव काढलं की तिचा घाम सुटायचा, घसा कोरडा पडायचा, धडधडी व्हायची, बेचैनी व्हायची, काहीच करू शकणार नाही, म्हणजे नंब व्हायलासारखं व्हायचं. म्हणून ती सगळ्या प्रकारच्या बाहुल्या टाळायची, त्याचे फोटो बघणेही टाळायची, उच्चारही टाळायची. पण आता लग्नात मी ह्याला सामोरे जाते कसं होणार या भीतीने ती आमच्याकडे आली आणि मग तेव्हा आम्ही तिच्या सगळ्या प्रकारच्या भीती कसल्या आहेत, म्हणजे त्या फक्त उच्चारावर आहेत, फोटो बघल्यावर आहेत, समोर टॉय असल्यावर आहेत, म्हणजे त्या बाहुली मला दिसेल या भावनेने आहेत, अशी सगळी लिस्ट करून जेव्हा आम्ही तिची औषधही दिलं आणि तिला काउन्सिलिंगही केलं, कालांतरने 6-8 महिन्यांनी ती व्यवस्थित झाली. म्हणजे अशा प्रकारचे काही फोबिया समोरच्या जीवनात त्या अजूनही असतील चालू तर तुम्हाला त्रास देऊ शकतात आणि ते त्रास देत असतील तर त्याचा उपचार घेणं महत्त्वाचं ठरतं.
1: बरोबर, म्हणजे पुढच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारची भीतीची भावना राहू नये यासाठी वेळेवरती उपचार घेणं हे आवश्यक ठरतं,
0: महत्त्वाचं आहे.
1: डॉक्टर शैलेश उमाटे यांनी आज आपल्याला फोबियाविषयी माहिती दिली. मनापासून आभार मानते डॉक्टर, धन्यवाद.
2: श्रोते हो, छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 9व्या भागात डॉक्टर शैलेश उमाटे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धी क्लिनिक ठाणे.
1: अँझायटी, नैराश्य, व्यसन, बुलिंग, स्क्रीन अडिक्शन अशा अनेक मानसिक समस्यातून मुलांच्या वाढीमध्ये आणि व्यक्तिमत्व विकासात अडथळे निर्माण होतात. तसंच शारीरिक व्याधींची शक्यता असते. तेव्हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मानसिक आरोग्यासाठी अवश्य संपर्क साधा धी क्लिनिक 9029290034.

0: आज जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव. आपण ऐकत आहात दिवसाची प्रसन्न सुरुवात करणारी सप्तरंगी FM रेनबो वाहिनी.

0: भारताची आघाडीची अवकाश तंत्रज्ञान नवउद्यम कंपनी गॅलेक्सायने रविवारी मिशन दृष्टी या उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले.
1: काय म्हणतेस?
0: अमेरिकेतील कॅलिफोर्नियाजवळील

0: वैंडेनबर्ग येथून स्पेसएक्स च्या फाल्कन 9 या रॉकेटमधून हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.
1: हो हो, अगदी बातम्या वाचल्यासारखं कल्याणी तू हे सांगितलं खरं, पण ही बातमीच फार महत्वाची आहे, त्यामुळे जबाबदारीने ह्याबद्दल सांगणं गरजेचं होतं. आणि काय म्हणते हे मी मुद्दा म्हटलं कल्याणी प्रामाणिकपणे सांगायचं तर, दृष्टी असं ह्या उपग्रहाचं नाव आहे, मिशन दृष्टी. आणि खूप कमालीच्या गोष्टी ह्या उपग्रहाद्वारे घडणार आहेत, त्या अशा, हा पहिला ऑप्टो SAR उपग्रह आहे. आता ह्या काही तांत्रिक शब्दांचे अर्थ आपल्याला इंटरनेट किंवा या माध्यमातून समजू शकतात, पण काय घडणार आहे याच्यामुळे हे जास्त महत्त्वाचं आहे कल्याणी, ज्यामुळे कोणतेही हवामान असो, दिवस असो, रात्र असो, पृथ्वीची स्पष्ट छायाचित्र घेण्याची क्षमता आहे या उपग्रहामध्ये.
0: वा,
1: 190 किलोग्रॅम वजनाचा मिशन दृष्टी हा भारताचा सर्वात मोठा खाजगीरित्या विकसित केलेला पृथ्वीचं निरीक्षण करणारा उपग्रह आहे. आणि हा आता प्रक्षेपित झाला आहे, त्यामुळे दिवस रात्र पृथ्वीच्या प्रतिमा जेव्हा तो उपग्रह घेऊ शकतो तेव्हा अर्थातच त्याचा उपयोग आपल्याला भविष्यकालीन तरतुदींसाठी, उपाययोजनांसाठी आणि काही नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी, सुरक्षेच्या कारणासाठी अनेक बाबतीमध्ये आपल्याला उपयोग होऊ शकतो. आपल्याला ज्या कोणाला, आपले जे बालमित्र, आपले तरुण वयातली 12वीच्या वर्गात असणारी मुलं, जे आता 12वी पास झालेले आहेत, पदवीचं शिक्षण घेणारे, विज्ञानात रस असणारी जे काही तरुण ही बातमी ऐकत असतील, त्यांच्या स्वप्नांना आणखी बळकटी येईल अवकाशाच्या दिशेने झेप घेताना.

0: राजा राजा तू असला श्रृंगार राजा तू आमचा वासविला गाजा मी चरणंगा कुरुपती तू रे इतिका राजा
1: याची टोपी त्याला मी त्याची टोपी याला कळे नाही झाला बुडता बुडाला लोक भूलता

0: नवनी कशी गंधवनी राजी खुशी न गोल्डी न माझ सर मान मान
1: मी नवराजच तो भवरा तुझ्या कुंकवाच देव बाई थोड तरी भान भान
0: तू नवनी कशी गंधवनी राजी खुशी न गोल्डी न माझ सर मान मान
1: मी नवराजच तो भवरा तुझ्या कुंकवाच देव बाई थोड तरी भान

0: लाडा टीम लाजरी है लाजरी।
1: Hey, ना तो खेलू गाऊ नी मजे मजे राहू
2: उन्हाळा हिवाळा हो आम्ही सारे साथ जिथे जिथे जाऊ तिथे चला की ही दाऊ।

0: छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेसंदर्भात एक अभिप्राय फार सुंदर इथे आला आहे. वीणा नाडकर्णी यांनी पाठवला आहे. प्रत्येक विषय अभ्यास करून आचरणात आणण्यासारखा आहे. लग्न ठरलेल्या मुलीचा बाहुलीचा फोबिया अचंबित करून गेला असं त्या म्हणतायत. तर त्यासाठी वेळेवर उपचार घेणं किती महत्त्वाचं आणि गरजेचं आहे हे पटतं. नेहा मॅडमनी ही मुलाखत नेहमीप्रमाणे फार छान घेतली असं देखील त्या म्हणतायत. आणखी अनेक श्रोत्यांनी हा कार्यक्रम फार उपयुक्त आणि गरजेचा आहे, अर्थातच तो आवडतोय याबद्दल कळवलेला आहे. हा ही प्रतिक्रिया, हा अभिप्राय विशेष होता, त्यामुळे आपल्याला ऐकवणं क्रमप्राप्त होतं. आपल्या रेनबो फंडे या कार्यक्रमामध्ये मित्रांनो आता मात्र इथे थांबण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा तुमच्या मित्राला म्हणजेच प्रणयला आणि
1: मला कल्याणीला
0: अनुमती द्या. तुम्ही बाकी आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, मजेचा आणि तुम्हाला हवा तसा जगा. उन्हाळ्यात मात्र स्वतःची जरा काळजी घ्या आणि जर अगदीच कडक उन्हात घराबाहेर पडायचं असेलच तर डोक्यावर टोपी ठेवा, हातात एक पाण्याची बाटली ठेवा आणि आतूनसुद्धा थंडगार राहण्याचा प्रयत्न करा. चिडचिड होत असेल पण होऊ देऊ नका, निवांत रहा. शेवटी काय आजचा दिवसभर छान मस्तपैकी काम करून, कष्ट करून, छान खाऊन पिऊन रात्री निवांत झोप लागली पाहिजे. ते शेवटी आपल्या रोजच्या जगण्याचं ध्येय. पुन्हा लवकरच भेटूया या सदिच्छेसह. नमस्कार.
2: गावाचं कितीही मोठं टाऊन झालं तरी असतो मनात एक गप्पा. सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी मारूया गावाकडच्या गप्पा. शनिवारी घेऊ नाट्य संगीताचा आस्वाद, मंगळवारी आणि रविवारी देऊ भावगीतांना दाद. सांजेच्या पारी दररोज संध्याकाळी 4 वाजता 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. सांजेच्या पारी.
3: नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला, पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो. त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या.

0: बातमी केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत. तमिळनाडूमध्ये टीव्हीकेची पदार्पणातच चांगली कामगिरी. केरळमध्ये काँग्रेसप्रणित युडीएफचा विजय, तर पुद्दुचेरीमध्ये स्थानिक एआयएनआरसीला सर्वाधिक जागा. रशिया युक्रेन युद्ध संघर्षात रशियाकडून 8 आणि 9 मे रोजी

युद्धविरामाची घोषणा, संयुक्त अरब अमिरातीच्या फुजेरा तेल उद्योग क्षेत्रात इराणकडून ड्रोन हल्ला आणि देशाच्या विविध भागांमध्ये आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत। पश्चिम बंगालमध्ये भाजपनं प्रचंड बहुमत मिळवून इतिहास घडवला आहे। मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत 15 वर्ष सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे। पश्चिम बंगालमध्ये भाजपनं 206 जागा जिंकत निर्णायक बहुमत मिळवलं आहे, तर तृणमूल काँग्रेसनं 80 जागा जिंकल्या आहेत। या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 1 जागेवर विजय मिळाला। तृणमूल काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला। भवानीपूर मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी सुमारे 15,000 मतांनी पराभव केला। दरम्यान निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमधल्या फलता मतदारसंघात 21 मेला फेरमतदान आणि 24 तारखेला मतमोजणी घेण्याचे आदेश दिले आहेत। आसाममध्ये मतदारांनी भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे। आसाममध्ये भाजपनं 82 जागा जिंकल्या असून मित्रपक्ष आसाम गण परिषदेनं 10 तर बोडोलँड पीपल्स फ्रंटनं देखील 10 जागा मिळवल्या आहेत। काँग्रेस पक्षाला 19 जागांवर विजय मिळाला असून ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटनं 2 जागा जिंकल्या आहेत। भाजप नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी जलुकबारी मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी बिदिशा नियोग यांचा पराभव केला आहे। तमिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पदार्पणातच भरघोस मताधिक्य मिळालं आहे। टीव्हीकेनं राज्यातल्या 234 मतदारसंघांपैकी 108 जागा जिंकल्या आहेत। द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात डीएमके पक्षाला 59 जागा मिळाल्या असून एडीएमके पक्षाला 47 जागांवर विजय मिळाला आहे। काँग्रेस पक्षाला केवळ 5 जागांवर विजय मिळाला आहे। दरम्यान केरळचे विद्यमान मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांच्याकडे सुपूर्द केला। नवीन सरकारचा शपथविधी होईपर्यंत विजयन यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करावं अशी विनंती राज्यपालांनी त्यांना केली आहे। पुदुचेरीमध्ये 30 पैकी 18 जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भरघोस बहुमत मिळालं आहे। एनडीएच्या घटक पक्षांपैकी ऑल इंडिया एनआर काँग्रेसनं 12 जागा तर भारतीय जनता पक्षानं 4 जागा जिंकल्या आहेत। इतर मित्रपक्ष ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि लच्छा जननायका कच्ची यांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे। केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीनं 102 जागा जिंकून सत्तेत निर्णायक पुनरागमनाचे संकेत दिले आहेत। महाराष्ट्रात 12 विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 218,969 मतांनी विजयी झाल्या आहेत। तसंच राज्यातल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार अक्षय कडिले विजयी झाले असून त्यांनी 1,38,929 मतांनी विजय मिळवला। विधानसभा निवडणुकांमधल्या भाजपचा विजय हा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असल्याचं सांगत पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी, तमिळनाडू आणि केरळमधील जनता तसंच पक्ष कार्यकर्त्यांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे। ते काल संध्याकाळी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात निवडणूक निकालानंतर पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलत होते। मतदानाची विक्रमी नोंद झाल्याचं नमूद करत निवडणुकांचे सुरळीत आयोजन केल्याबद्दल भारताच्या निवडणूक आयोगाचं, आयोगाच्या अधिकाऱ्यांचं, मतदान कर्मचाऱ्यांचं आणि सुरक्षा दलांचं पंतप्रधानांनी अभिनंदन केलं आहे। बंगालमधला भाजपचा ऐतिहासिक विजय हा पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा त्याग, संघर्ष आणि हौतात्म्याचा परिणाम आहे असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। पश्चिम बंगालमधील विजय हा केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित मोठा विजय असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। देशात होणारी घुसखोरी, दहशतवादी कारवाया आणि हल्ल्यांपासून देशाला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं हा विजय महत्वाचा असल्याचं त्यांनी नमूद केलं। हा विजय देशातल्या प्रत्येक नागरिकाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेल्या विश्वासाचा असल्याचंही त्यांनी सांगितलं। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीत अत्यंत निर्णायक जनादेश दिल्याबद्दल केरळच्या जनतेचे आभार मानले आहेत। समाज माध्यमावरील संदेशात राहुल गांधी यांनी युडीएफच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी अत्यंत चिकाटीनं लढवलेल्या आणि उत्तम प्रकारे राबवलेल्या प्रचार मोहिमेबद्दल अभिनंदन केलं आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पराभव केल्याच्या 81व्या वर्षानिमित्त रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं येत्या 8 आणि 9 मे रोजी विजय दिनानिमित्त युक्रेनमध्ये युद्धविरामाची घोषणा केली आहे।
मात्र युक्रेननं या विजय दिनाच्या सोहळ्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला

तर ते प्रत्युत्तर देतील असा इशाराही रशियानं दिला आहे. यंदाच्या विजय दिन सोहळ्यानिमित्त आयोजित लष्करी संचलनामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव रणगाडे, क्षेपणास्त्र आणि इतर अवजड उपकरणांचा समावेश करण्यात येणार नाही. पश्चिम आशियातल्या युद्धसंघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीच्या फुजेरा तेल उद्योग क्षेत्रात इराणमधून झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर काल मोठी आग लागली. गेल्या महिन्यात शस्त्रसंधी लागू झाल्यापासून संयुक्त अरब अमिरातीच्या भूमीवर लक्षणीय नुकसान करणारा हा पहिलाच हल्ला आहे. आग विझवण्यासाठी नागरी संरक्षण पथकं तात्काळ तैनात करण्यात आली. या हल्ल्यात 3 भारतीय नागरिक किरकोळ जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. फुजेरा हे एक बंदर शहर असून सामुद्रधुनीचा वापर न करता तेल निर्यात करण्याच्या संयुक्त अरब अमिरातीच्या क्षमतेसाठी ते अत्यंत महत्वाचं आहे. भारत आणि जमैका हे दोन्ही देश भौगोलिकदृष्ट्या दूर असले तरी ते एकमेकांच्या जवळ आहेत आणि ग्लोबल साऊथमधील अभिमानास्पद अशी ही विकसनशील राष्ट्र आहेत असं मत परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. ते काल जमैकामधल्या सबीना पार्क क्रिकेट स्टेडियमवर नवीन डिजिटल स्कोरबोर्डच्या अनावरण प्रसंगी बोलत होते. आनंदोत्सवाच्या, खेळाच्या आणि कठीण प्रसंगी देखील भारत जमैकाच्या पाठीशी उभा राहिला आहे असंही जयशंकर यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातल्या विविध महत्वपूर्ण महामार्ग विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी राज्यातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी सुरू असलेल्या आणि प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील रस्ते संपर्क अधिक सक्षम करणं, पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढवणं आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी प्रकल्पांच्या नियोजन आणि अंमलबजावणी प्रक्रियेला गती देणं या उद्देशानं ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात वाढ होऊन काल तो 77,269 अंकांवर बंद झाला तर निफ्टी 122 अंकांनी वाढून 24,119 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजारावरील व्यापक बाजारपेठही सकारात्मक पातळीवर बंद झाली. तत्पूर्वी जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि विधानसभा निवडणुकांचे सुरुवातीचे कल यामुळे बाजाराची सुरुवात तेजीनं झाली होती. मात्र सत्राच्या उत्तरार्धात झालेल्या नफा वसुलीमुळे निर्देशांकांनी आपली सुरुवातीची वाढ गमावली आणि अखेरीस बाजार मध्यम स्वरूपाच्या सकारात्मक पातळीवर बंद झाला. हवामान. भारतीय हवामान विभागानं देशाच्या विविध भागांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, झारखंड, ओडिशा, उपहिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम तसंच तमिळनाडू आणि पुद्दुचेरी या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि गांगेय पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये आज दिवसभरात मेघगर्जनेसह विजा चमकण्याचीही शक्यता आहे. तर दुसरीकडे आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये आज उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची अपेक्षा आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत. तमिळनाडूमध्ये टीव्हीकेची पदार्पणातच चांगली कामगिरी. केरळमध्ये काँग्रेसप्रणीत युडीएफचा विजय तर पुद्दुचेरीमध्ये स्थानिक एआयएनआरसीला सर्वाधिक जागा. रशिया युक्रेन युद्धसंघर्षात रशियाकडून 8 आणि 9 मे रोजी युद्धविरामाची घोषणा. संयुक्त अरब अमिरातीच्या फुजेरा तेल उद्योग क्षेत्रात इराणकडून ड्रोन हल्ला आणि देशाच्या विविध भागांमध्ये आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो. त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 8:15 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या.

0: हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: व्यापारियों को आर्थिक सहायता करने वाली कर्ज योजना.
2: कॉस्मोस स्मॉल बिजनेस लोन इंटरेस्ट रेट सिर्फ 9.25% से शुरू.
1: कैश क्रेडिट या टर्म लोन के स्वरूप में 5 करोड़ रुपए तक लोन उपलब्ध. शर्तें लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्विस इंडस्ट्री के लिए फायदेमंद कर्ज योजना. कॉस्मोस स्मॉल बिजनेस लोन.
1: कॉस्मोस.

मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्यावा.

नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो. त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मे पासून आकाशवाणी

0: आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आपके दिल की हर ख्वाहिश पूरी करने वाली फिक्स डिपॉजिट स्कीम, सुरक्षित बेस्ट इंटरेस्ट रेट और FD के ढेर सारे विकल्प.
2: इंटरेस्ट रेट सर्वसाधारण ग्राहक 7.05%, सीनियर सिटीजन 7.30%, मंथली और क्वार्टरली इंटरेस्ट ऑप्शंस के साथ 16 महीने, शर्तें लागू.
1: कॉस्मोस कोऑपरेटिव बैंक, एनरिचिंग लाइफ.
3: नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो. त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद

नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्यावा.

0: सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: व्यापारियों को आर्थिक सहायता करने वाली कर्ज योजना.
2: कॉसमॉस स्मॉल बिजनेस लोन इंटरेस्ट रेट सिर्फ 9.25% से शुरू.
1: कैश क्रेडिट या टर्म लोन के स्वरूप में 5 करोड़ रुपए तक लोन उपलब्ध. शर्तें लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्विस इंडस्ट्री के लिए फायदेमंद कर्ज योजना. कॉसमॉस स्मॉल बिजनेस लोन.
1: कॉसमॉस कोऑपरेटिव बैंक. एनरिचिंग लाइफ.

नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्यावा.

आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय? तर मग चला दोस्त हो, बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो, बोलू काही।
1: चला दोस्त हो, आयुष्यावर बोलू काही।
2: 107.1 MHz वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा। चला दोस्त हो, बोलू काही या कार्यक्रमाची आता सुरुवात होते आहे, आणि कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे मी अंजली। शुभ दुपार।

निवडुंगा चित्रपटातलं पद्मजा फेडाणी जोगळेकर यांच्या आवाजातलं गाणं आत्ताच आपण ऐकलं. या गाण्यासह आपल्या चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमाची एकदम मस्त बहारदार सुरुवात झालेली आहे. आणि आता कार्यक्रमात संपूर्ण आपले जे तिन्ही कार्यक्रम आहेत त्यातही अशीच मस्त मस्त गाणी आणि छान छान गप्पा तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. काय असणार आहे आजच्या कार्यक्रमांमध्ये थोडंसं उलट्या क्रमाने सांगते. संध्याकाळी 4 वाजता आपला जो सांजेच्या पारी हा कार्यक्रम असतो तर त्यात आज भावगीतं चित्रपटगीतं आपण ऐकणार आहोत. आणि या कार्यक्रमामध्ये वेग या विषयावर आपण बोलणार आहोत आणि त्या अनुषंगाने काही गाणी ऐकणार आहोत. त्याआधी आपला सप्तरंगी साथ हा जो कार्यक्रम असतो 3:10 या कार्यक्रमामध्ये आज एका चित्रपटाविषयी सांगणार आहे. कुठला चित्रपट आहे ते मात्र मी आत्ता सांगत नाही, त्याविषयी कार्यक्रमाच्या वेळीच तुम्हाला सांगेन. आणि त्याआधी आत्ता चला दोस्त हो बोलू काहीमध्ये काय असणार आहे तर वेगवेगळ्या विषयांवरच्या गप्पा आणि छान छान गाणी असणार आहेत. त्यामुळे या सगळ्या अशा भरगच्च अशा मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठीच ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो.

मुंबई चा काना कोपरा कई एक दास्तान लपलेल्या भरलेल्या अगदी ठास ठासून भरलेल्या आहे. आपल्याला मुंबईची गोष्ट खरंच माहिती आहे का?

0: मुंबईला कोणी माया नगरी म्हणतं, स्वप्न नगरी, तर कोणी म्हणतात रावणाची दुसरी लंका. तर ह्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अज्ञात अशा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय लवकरच.
1: या अज्ञात गोष्टी लिहिलेल्या आहेत लेखक नितीन साळुंके यांनी. याच्या सादर करते आहेत ज्योत्सना केतकर आणि याचे सादर करते आहोत म्हणजेच वाचक नट आहोत मी अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. या अज्ञात कथा आकाशवाणीच्या रेनबो आणि अस्मिता वाहिनीवर या दोन्ही ठिकाणी आपल्याला ऐकता येणार आहेत, त्यामुळे जोडलेले राहा. भेटूच
0: लवकरच. एकशे सात अंश एकमेगा हर्ट्झवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. चला दोस्त हो बोलू काही हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच असं म्हटलं होतं की आजच्या आपल्या चला दोस्त हो मध्ये वेगवेगळ्या गोष्टींविषयी आपण बोलणार आहोत.

0: छान गाणी सुद्धा आपल्या बरोबर असणारच आहेत. आणि आज विशेषत्वाने मला उल्लेख करावासा वाटतो तो सुप्रसिद्ध कवी बालकवींचा, कारण आज त्यांचा स्मृतिदिन असतो. आणि बालकवी म्हटल्यानंतर आपल्याला हिरवे हिरवे गारगालीचे आणि वेगवेगळ्या त्यांच्या कविता आठवतात. निसर्ग कवी म्हणून बालकवी अर्थातच प्रसिद्ध होते आणि खूप सुंदर अशा प्रतिमा आणि सहजता आपल्याला त्यांच्या वेगवेगळ्या कवितांमधून, त्यांच्या वेगवेगळ्या रचनांमधून जाणवते. अगदी तरुण वयामध्ये हा इहलोक सोडून गेले असले बालकवी, तरीसुद्धा त्या काळामध्ये त्यांनी ज्या काही कविता केल्या त्या कविता आजही ऐकताना आपल्याला एकदम रिफ्रेशिंग होतात. श्रावण मासी, हर्ष मानसी आणि अशा अनेक कविता असतात की ज्या आपल्याला अक्षरशः मुखोद्गत असतात. तर त्यांच्याच एका रचनेचा आनंद आपण घेणार आहोत, पण त्याआधी अगदी एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती आणि त्यानंतर बालकवींची रचना आपण ऐकणार आहोत लता मंगेशकरांच्या आवाजात. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो.
1: मनातल्या मनातले कधी तुला कळायचे, वाटते का तुला पुन्हा मला छळायचे. नमस्कार, मी जयदीप बगवाडकर. आपण ऐकत आहात 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.

दिवस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

107.1 MHz तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. चला दोस्तो हो बोलू, काही कार्यक्रम सुरू आहे आणि कार्यक्रमात तुमच्याबरोबर आहे मी अंजली.

आज आपल्या रेनबोवरच्या दुपारच्या सत्रामध्ये किंवा दुपारच्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच दिवसांनी आपली भेट होते आणि खरोखरच सध्या ऊन इतकं तापलेलं आहे की जरी अगदी ऊन नसेल, थोडंसं मळब किंवा आभाळ आलेलं असेल तरीसुद्धा वातावरणामध्ये जो उष्मा आहे तो उष्मा मात्र फारच त्रासदायक ठरतो आहे. आणि त्यामुळे अर्थातच सगळेच जणं सगळ्या परीने सगळ्या ठिकाणी सांगतायत की उन्हाळ्यामध्ये स्वतःची कशी काळजी घेणं गरजेचं आहे. तर मला वाटतं तुम्हाला तर ह्या गोष्टी आता सगळ्या आपल्याला माहितीच असतात, पण तरीसुद्धा माझ्याकडूनही एक सांगते की उन्हाळ्यामुळे स्वतःची व्यवस्थित काळजी घ्या आणि शक्य असल्यास दुपारच्या वेळेमध्ये उन्हात फिरणं टाळा, सावलीच्या ठिकाणी बसा आणि तुमची जी काही कामं असतील ती शक्यतोवर दुपारी रणरणत्या उन्हामध्ये करायची वेळ येणार नाही अशा पद्धतीने काही नियोजन करता आलं तर जरूर त्यासाठी प्रयत्न करा. आणखीन एक गोष्ट महत्त्वाची, ती म्हणजे या उन्हाच्या झळा जर आपल्याला कमी व्हाव्यात किंवा थोडा थंडावा मिळावा, गारवा मिळावा असं वाटत असेल तर अर्थातच आपली FM रेनबोवरची चला दोस्त हो बोलू काही मधली मस्त मस्त छान छान गाणी आपल्याबरोबर आहेत जी ह्या तापलेल्या उन्हाच्या सगळ्या वातावरणात सुद्धा सुखद अशी हवेची झुळूक येण्याचा फील आपल्याला देतील. आता लगेचच मी तुम्हाला ऐकवते वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातलं एक नाट्यपद. ऐकत रहा FM रेनबो.

0: या अज्ञात कथा आकाशवाणीच्या रेनबो आणि अस्मिता वाहिनीवर या दोन्ही ठिकाणी आपल्याला ऐकता येणार आहे. त्यामुळे जोडलेले राहा, भेटूच
1: लवकरच. एकशे सात अंश एकमेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय एफ एम रेनबो. चला दोस्त हो बोलू काही कार्यक्रम सुरू आहे. चला दोस्त हो बोलू काहीमध्ये आज वेगवेगळ्या विषयांवर आपण बोलतो आहोत. आणि आज व्यंगचित्रकार दिवस असतो आणि त्यानिमित्ताने मला खूप मनापासून सगळ्या व्यंगचित्रकारांचे, हास्यचित्रकारांचे आभार मानावेसे वाटतात. कारण वर्तमानपत्रातल्या छोट्याशा चौकटीपासून ते दिवाळी अंकांमधल्या वेगवेगळ्या कार्टून्सपर्यंत अनेक प्रकारे या व्यंगचित्रकारांनी मार्मिक भाष्य करून आपल्याला हसवलेलं असतं. आणि खरंच असं होतं की एखादा मोठा विषय असतो पण जेव्हा तो व्यंगचित्राच्या माध्यमातून मांडला जातो किंवा एखादी कॉमिक स्ट्रीप आपण वाचतो तर त्यावेळेला अगदी मोजक्या ओळींमध्ये आणि मोजक्या चित्रांमध्ये तो विषय जरी कितीही मोठा असला, त्याची व्याप्ती मोठी असली, तरी अत्यंत समर्पक पद्धतीने तो वाचणाऱ्यापर्यंत किंवा ते चित्र पाहणाऱ्यापर्यंत पोहोचवलेला असतो. काही वेळेला तर ते वाक्यसुद्धा लिहिण्याची गरज नसते, चित्रच इतकं बोलकं असतं की त्यातून खूप गंभीर आशयसुद्धा थोडा खेळकर पद्धतीने आणि अत्यंत समर्पक पद्धतीने आपल्यासमोर येत असतो. आणि त्यामुळे या सगळ्या रंगरेषांमधून अत्यंत समर्पक पद्धतीने वेगवेगळे विषय आणि समाजातल्या जाणवणाऱ्या विसंगती आपल्या समोर आणणारे जे व्यंगचित्रकार असतात त्यांनाही या व्यंगचित्रकार दिवसाच्या खूप शुभेच्छा आहेत. आणि आपल्यासारखे जे रसिक आस्वादक असतात त्यांनाही अर्थातच व्यंगचित्रकार दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आता यानंतर लगेचच आपण एका गाण्याचा आनंद घेतोय. सुंदर माझं घर या चित्रपटातली ही रचना आहे. ऐकत रहा एफ एम रेनबो.

चला दोस्त हो बोलू काही या आपल्या कार्यक्रमाची इथेच सांगता करूया. यानंतर ठीक 3 वाजता तुम्ही ऐकू शकणार आहात प्रादेशिक बातम्या आणि 3:10 सप्तरंगी 7 मध्ये पुन्हा भेटूया.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर तिथं राजकीय हालचालींना वेग. बंगाल आणि आसामसाठी भाजपाचे निरीक्षक नियुक्त. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा निर्णय. पश्चिम आशियात युद्ध थांबलं नाही तर पुढच्या वर्षी जगात आर्थिक वाढीच्या दरात 2.5% घट होऊ शकते असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. आनंद आरके आणि सुवर्णा शर्मा या पत्रकारांना यंदाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर. आणि पालघरमध्ये 44,92,200 रुपयांची ब्राऊन शुगर जप्त. पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुचेरीमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं असून तिथं सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पर्यवेक्षक म्हणून काम पाहतील. येत्या 9 मे रोजी नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. तमिळनाडूमध्ये तमिळगा वेत्री कळघम हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून सत्ता स्थापनेचा दावा करणारं पत्र पक्षाध्यक्ष जोसेफ विजय यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना लिहिलं आहे. विजय यांची टीव्हीके विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. दरम्यान एम.के. स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा आज राज्यपालांकडे सुपूर्द केला. आसाममध्ये भाजपा तर पुदुचेरीमध्ये भाजपाचा मित्रपक्ष ऑल इंडिया एनआर काँग्रेस सत्ता स्थापनेचा दावा करतील. केरळमध्ये काँग्रेस प्रणित युडीएफ यशस्वी ठरली असून मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राजीनामा दिला आहे. पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी भाजपाने पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तसंच ओदिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण मांझी हे सहनिरीक्षक असतील तर आसाम विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेसाठी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी सहनिरीक्षक असतील. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्राथमिकमधून माध्यमिक आणि माध्यमिक शाळांना कनिष्ठ महाविद्यालयाची श्रेणी देताना आवश्यक पदनिर्मिती आणि इतर खर्चाला आज मंजुरी देण्यात आली. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनामध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून पदवीस्तराचे 3 अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करायला तसंच तुळजापूर मंदिर संस्थान संचालित अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाला हस्तांतरित करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. बनावट कागदपत्रांच्या आधारे अवैध जन्म प्रमाणपत्र तयार करण्याचे प्रकार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक विशेष तपास पथक गठीत केलं आहे. शहर प्रशासनाला 2024 ते 2026 या काळात सरकारी नोंदपुस्तकात फेरफार करून 87,000 बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचे प्रकार उघडकीला आले होते. मुंबईच्या गुन्हे अन्वेषण खात्याकडे यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर हे पथक गठीत करण्यात आलं आहे. या विशेष तपास पथकाचं नेतृत्व सहाय्यक आयुक्त करणार असून यात अनेक ज्येष्ठ पोलीस अधिकारी असतील. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं आपल्या तांत्रिक प्रणालीच्या आधारे 2026 घेतलेल्या निवड परीक्षेत अंदाजे 18,12,000 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या 14,08,000 विद्यार्थ्यांच्या तुलनेत हे प्रमाण 28% अधिक आहे. संगणक आधारित चाचणीचा विस्तार केल्यामुळे जिल्ह्यांमधल्या मूल्यांकनाच्या आधारे सीईटीची कार्यक्षमता वाढून त्यात अधिक पारदर्शकता आली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.

आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियातला संघर्ष 2027 पर्यंत सुरू राहिला तर जागतिक अर्थव्यवस्थेला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरल किंवा त्यापेक्षा जास्त आहे, महागाईचा भार वाढत आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर तेलाचे दर 125 डॉलर प्रति बॅरलपर्यंत जातील असं नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिया म्हणाल्या. यामुळे जागतिक आर्थिक वाढीचा दर 20% कमी होऊ शकतो, तसंच महागाई दर जवळपास 5.5% वाढू शकतो असं नाणेनिधीनं म्हटलं आहे. देशातल्या वाहनांच्या किरकोळ विक्रीत एप्रिलपर्यंत 12.94% वाढ नोंदवण्यात आली असून देशात विक्रमी 26,11,317 वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात 23,12,221 वाहनांची विक्री झाली होती. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन फाडानं आज ही माहिती दिली. वस्तू आणि सेवा करात अर्थात जीएसटीमध्ये झालेली कपात, केंद्रीय बँकांचे व्याजदर, रबी पिकांच्या उत्पादनातल्या वाढीमुळे ग्रामीण भागात वाढलेली रोकड या वाढीला सहाय्यक झाल्याचं फाडानं म्हटलं आहे. यावर्षीच्या एप्रिल महिन्यात 4,07,355 वाहनांची विक्रमी वाढ नोंदवण्यात आली. या महिन्यात 19,16,258 दुचाकी वाहनांची विक्री झाल्याचंही फाडानं दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. भारतातल्या सायबर गुन्हेगारीचं वृत्तांकन करणाऱ्या 2 भारतीय पत्रकारांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. पुलित्झरच्या सचित्र वार्तांकन आणि भाष्य या श्रेणीत आनंद आरके आणि सुवर्णा शर्मा यांना हा पुरस्कार मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय वार्तांकन श्रेणीत हनोईस्थित पत्रकार अनिरुद्ध घोषाल यांना पुरस्कार मिळाला आहे. गुप्तपणे पाळत ठेवणाऱ्या उपकरणांच्या विविध देशांकडून होणाऱ्या वापराच्या वृत्तांकनासाठी घोषाल यांना हा पुरस्कार मिळाला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघांमध्ये सामना होणार आहे. दिल्लीत अरुण जेटली मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. पुणे जिल्ह्यात नसरापूर इथं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या निषेधात आज बीड शहरात मोर्चा निघाला होता. सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक यात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पालघर इथं छापा टाकून पोलिसांनी 44,92,200 रुपयांचा ब्राऊन शुगर या अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतलं आहे. अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पालघरमधल्या पंडितपाडा भागात रविवारी छापा टाकला. यात 224 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त केली गेली. आरोपींना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. त्यांना 8 मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. अकोला जिल्ह्यात अवैध गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या एमटीबी किटचा बेकायदा व्यवसाय सुरू असून कायद्याचं कठोर कवच असतानाही हे प्रकार सुरू असल्याबद्दल अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अकोला जिल्ह्यातल्या लिंग गुणोत्तरात झालेली मोठी तफावत ही नैसर्गिक आहे की कृत्रिम असा प्रश्नही सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनानं या संदर्भात सुरू केलेल्या विविध उपाययोजना कार्यक्षम ठरत नसल्याचा आरोपही या सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. राज्यात कोळीवाड्यांच्या सीमांकनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र ठाण्यात चेंदणी इथल्या कोळीवाड्याच्या सीमांकन प्रक्रियेला स्थानिक कोळी समुदायाने विरोध केला आहे. कोळी समुदायाला विश्वासात न घेता ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या शहरीकरणामुळे मूळ वस्तीचं नुकसान होईल अशी मागणी करत स्थानिकांनी सीमांकनाला विरोध केला आहे. ठाणे जिल्ह्यात मुरबाड इथं एका गाडीची एसटी बसची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला. मुरबाड अहिल्यानगर रस्त्यावर टोकावडे इथं आज सकाळी 11:30 सुमाराला ही दुर्घटना घडली. ही एसयूव्ही गाडी कल्याणच्या दिशेने जाताना एसटीला धडकली. या गाडीतल्या 2 जणांचा मृत्यू झाला. जखमी प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रसारभारतीचे नवनियुक्त अध्यक्ष प्रसून जोशी यांनी काल पदाचा कार्यभार स्वीकारला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 2 दिवसांपूर्वीच त्यांची या पदावर नियुक्ती केली. प्रख्यात गीतकार, लेखक आणि जाहिरात विषयक तज्ज्ञ म्हणून जोशी यांनी यापूर्वी मुंबईत केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचं अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर तिथं राजकीय हालचालींना वेग. बंगाल आणि आसामसाठी भाजपाचे निरीक्षक नियुक्त. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा निर्णय. पश्चिम आशियात युद्ध थांबलं नाही तर पुढच्या वर्षी जगात आर्थिक वाढ

रुपयांच्या दरात 2.5% घट होऊ शकते असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. आनंद आरके आणि सुवर्णा शर्मा या पत्रकारांना यंदाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर. आणि पालघरमध्ये 44,92,200 रुपयांची ब्राऊन शुगर जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स
1: 107.1 मेगाहर्ट्ज वर तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो प्रसारण सेवा. सप्तरंगी साथ या कार्यक्रमाची आता सुरुवात होते आहे आणि कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे मी अंजली. शुभ दुपार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: 107.1 MHz तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण सेवा. सप्तरंगी साथ हा आपला कार्यक्रम आता सुरू झालेला आहे आणि सप्तरंगी साथमध्ये काय असणार आहे त्याविषयी तुम्हाला सांगते. गेल्या काही कार्यक्रमांमध्ये सप्तरंगी साथमध्ये जेव्हा जेव्हा आपली भेट होत होती तेव्हा तेव्हा एखाद्या छानशा पुस्तकाविषयी मी तुम्हाला सांगत होते. पण बऱ्याच पुस्तकांविषयी बऱ्याच कार्यक्रमांमधून तुम्हाला सांगितल्यानंतर आता मात्र आजच्या कार्यक्रमामध्ये एका चित्रपटाविषयी तुम्हाला सांगावं किंवा चित्रपटाविषयी तुमच्याशी बोलावं असं वाटलं. आणि आज ज्या चित्रपटाविषयी मी बोलणार आहे तो चित्रपट आहे तुम्हारी सुलू. चित्रपट हिंदी भाषेतला आहे पण आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट ही की या चित्रपटामध्ये रेडिओ स्टेशन हे सुद्धा जणू एक कॅरेक्टर आहे. म्हणजे रेडिओची खूप महत्त्वाची भूमिका तुम्हारी सुलू या चित्रपटामध्ये आहे. तर ही रेडिओची भूमिका काय आहे आणि एकूणच चित्रपटाचं कथानक काय आहे या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत. त्याआधी आपण एका मस्त अशा गाण्याचा आनंद घेतोय गुलकंद या चित्रपटातल्या. ऐकत रहा FM रेनबो.

सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये तुम्हारी सुलू या चित्रपटाविषयी बोलणार आहे असं मगाशी मी तुम्हाला म्हटलं आणि त्या कथानकाविषयी सुद्धा थोडक्यात सांगायचं तर सुलोचना ही एक मध्यमवर्गीय गृहिणी, नवरा, त्यानंतर शाळेत जाणारा मुलगा आणि ती असं तिघांचं छान कुटुंब असतं. विरारला एका मध्यमवर्गीय वस्तीतल्या बिल्डिंगमध्ये आटोपशीर घरात राहणारं असं हे कुटुंब असतं आणि सुलोचना सोसायटी लेवलला होणाऱ्या चमचालिंबू, धावणं, संगीत खुर्ची अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असते आणि नेहमी बक्षीसंसुद्धा मिळवत असते. सुलोचनाच्या दोन सख्ख्या जुळ्या बहिणी लग्न करून आपापल्या संसारामध्ये सुखी असणाऱ्या, दोघीही चांगल्या शिकून बँकेत जॉब करत असतात. सुलोचना मात्र 12वीसुद्धा पास होऊ शकलेली नसते, त्यामुळे तिचे वडील आणि बहिणी सतत तिला कमी लेखत असतात. मग यामुळे काही सुलोचनाच्या आयुष्यात घडतं का त्याविषयी बोलूया. त्याआधी ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजातली रचना. ऐकत रहा FM रेनबो.

सप्तरंगी साथमध्ये आज आपण तुम्हारी सुलू या चित्रपटाविषयी बोलतो आहोत. मगाशी मी म्हटलं की सुलूची एकंदरीत कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे त्याविषयी सांगितलं, तर गृहिणी म्हणून आपली कर्तव्य अगदी व्यवस्थित पार पाडत असणारी सुलोचना जरी अकॅडमिक्समध्ये फार काही करू शकलेली नसली तरी हरहुन्नरी असते, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसं मिळवत असते आणि अशातच एका रेडिओ स्टेशनच्या एका कॉन्टेस्टमध्ये भाग घेऊन ती प्रेशर कुकर जिंकते. त्या एफ एम चॅनलवरची आर जे अल्बेली अंजली ही सुलोचनाला फोन करून ऑन एअर बोलते आणि नंतर तिला बक्षीस कलेक्ट करण्यासाठी रेडिओ स्टेशनच्या ऑफिसमध्ये यायला सांगितलं जातं. सुलोचना तिथे जाते का, पुढे काय होतं त्याविषयी बोलूया. त्याआधी तुम्हाला ऐकवते सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातली रचना.

107.1 मेगाहर्ट्झ वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो प्रसारण सेवा. सप्तरंगी साथ कार्यक्रम सुरू आहे. कार्यक्रमात तुमच्या बरोबर आहे मी अंजली. आणि आजच्या कार्यक्रमात तुम्हारी सुलू या चित्रपटाविषयी आपण जाणून घेतोय. मगाशी मी म्हटलं की एका कॉन्टेस्टचं बक्षीस कलेक्ट करण्यासाठी म्हणून सुलू त्या रेडिओ स्टेशनच्या ऑफिसमध्ये जाते आणि त्या रेडिओ स्टेशनच्या ऑफिसमध्ये जाऊन बक्षीस कलेक्ट करतानाच सुलोचनाचं लक्ष एका कॉन्टेस्टच्या पोस्टरकडे जातं. आरजे बनण्याची अशी ही कॉन्टेस्ट असते आणि त्यात भाग घ्यायला सुलोचना उत्साहाने तयार होते. पण एकूणच तिचा साधेपणा, एकवेणी, साडी, मोठी पर्सवाला सो कॉल्ड आंटी लुक पाहून ती आरजे म्हणून काही करू शकेल असं कुणालाच वाटत नाही. पण ती मात्र एकदा तरी ऑडिशन घ्या असं म्हणून त्यांच्या मागे लागते. शेवटी आरजे अल्बेली अंजली तिला त्यांच्या प्रोग्रामिंग हेडकडे म्हणजेच मरियाकडे घेऊन जाते. सगळे अगदी नाईलाजाने सुलोचनाला स्टुडिओत ऑडिशनसाठी घेऊन जातात. काय बोलायचं, कसं बोलायचं हे समजावून सांगत तिची ऑडिशन सुरू होते आणि मग हॅलो हा पहिलाच शब्द तिच्या आवाजात ऐकून मरिया एकदम इम्प्रेस होते. पण पुढे मात्र सुलोचनाला इतकं हसू येतं की ती पुढे ऑडिशनच्या स्क्रिप्टमधलं फारसं काही बोलू शकत नाही. पुढे काय घडतं बोलूया त्याविषयी गाण्यानंतर.

सप्तरंगी साथमध्ये तुम्हारी सुलू या चित्रपटाविषयी आपण बोलतो आहोत. मगाशी मी म्हटलं की सुलूची ऑडिशन होते आणि ऑडिशन नंतर काही काळाने सुलोचना आपल्या ऑडिशनचं काय झालं आहे हे विचारायला मरियाला फोन करते. मी हे काम करू शकते असं मेसेजेस करून ती तिला सतत सांगत राहते. दरम्यान रेडिओच्या ऑफिसमध्ये अशा काही घटना घडतात की अचानक एका शोसाठी आरजेची गरज निर्माण होते आणि मरिया खूप मोठी रिस्क घेऊन सुलोचनाला ती संधी द्यायचं ठरवते. सुलोचनाचा नवरा, तिच्या जुळ्या बहिणी, कोणाचाच या गोष्टीवर विश्वास बसत नाही. रात्री उशिराचा कार्यक्रम, घरापासून ऑफिसपर्यंत पिकअप ड्रॉप असला आणि कॅब ड्रायव्हर ही एक स्त्रीच असली तरीही मनात वाटणारी धाकधूक, असे सगळे टप्पे पार करून फायनली सुलोचनाचा शो लाँच होतो आणि त्या शोचं नाव असतं तुम्हारी सुलू.

मुंबई देशाची लक्ष्मी आर्थिक राजधानी। पुराणातल्या लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातना झालेला आहे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी आपण वाचलेलं असतं। मुंबई आणि त्या लक्ष्मीमध्ये एक साम्य तुमच्या तुम्हाला लक्षात येतं आहे का? ती समुद्र मंथनातना जन्मली

समुद्र बंधनातनं झालं. सात बेटं ब्रिटिशांनी जोडली आणि मुंबई वाढू लागली, जागतिक दर्जाची झाली. ह्या मुंबईविषयी अनेक गोष्टी सांगणारं अज्ञात मुंबई हे माझं पुस्तक, व त्या पुस्तकाचं क्रमशः वाचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या रेनबो आणि अस्मिता या दोन वाहिन्यांवरून लवकरच सुरू होणार आहे. आपण अवश्य ऐका.

107.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकता एफ एम रेनबो सप्तरंगी साथ कार्यक्रम सुरू आहे. आज आपण तुम्हारी सुलू या चित्रपटाविषयी बोलतो आहोत. मगाशी मी म्हटलं की आपल्या सुलोचना हे जे मेन कॅरेक्टर आहे त्या चित्रपटातलं, तर त्या सुलोचनाचा एक नवीन रेडिओ शो सुरू होतो आणि त्याचं नाव असतं तुम्हारी सुलू. आपल्या आवाजाच्या जादूनी श्रोत्यांची मनं जिंकणारी सुलू हळूहळू आपल्या रोजच्या जगण्यातले अनुभव वापरत बोलायला शिकते, श्रोत्यांशी कनेक्ट होते आणि तिचा शो पिकअप व्हायला लागतो. एफ एम रेडिओचं ते मोकळं वातावरण, चकचकीत ऑफिस, स्टुडिओतली माईकच्या मागची आपली स्वतःची स्पेस, तिथल्या संपूर्ण टीमनी तिला दिलेला सपोर्ट, या सगळ्यांनी सुलू एकदम सुखावते. तिला स्वतःची ओळख मिळायला लागते. पण त्या दरम्यानच तिच्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये मॅनेजमेंट बदलते, ताण वाढतो, मुलाच्या शाळेत त्याचे आणि मित्रांचे मोबाईलवर नको ते बघण्याचे उद्योग सुरू होतात. शेवटी एके दिवशी मुलगा पकडला जातो आणि त्याला शाळेतून सस्पेंड करतात. पत्नीमधले इगो प्रॉब्लेम्स, मुलाचे प्रॉब्लेम्स यामुळे स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व शोधू पाहणारी सुलू अगदी त्रासून जाते.

सप्तरंगी साथ हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय तुमच्या आरजे अंजलीबरोबर. आणि सप्तरंगी साथमध्ये आपण तुम्हारी सुलू ह्या चित्रपटाविषयी जाणून घेतो आहोत. मोठ्या आवडीने स्वतःची ओळख निर्माण करू पाहणारी सुलोचना शेवटी नोकरीचा राजीनामा द्यायचं ठरवते. ती नोकरी सोडते का? तुम्हारी सुलू या शोचं पुढे काय होतं? नवरा मुलगा जुळ्या बहिणी वडील हे सगळे तिच्याशी कसे वागतात? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी चित्रपटच पाहायला हवा. पण या चित्रपटाचा शेवट टिपिकल नाही एवढं मात्र मी सांगू शकते. सुलोचनाची भूमिका विद्या बालननी अतिशय अप्रतिम वठवली आहे. मुन्नाभाईमध्ये गुड मॉर्निंग इंडिया असं म्हणणारी सुपर कॉन्फिडंट आरजे ते आपली ओळख मिळवण्यासाठी चाचपडणारी आरजे सुलू ही रेंज जबरदस्त आहे. मरियाच्या भूमिकेमध्ये नेहा धुपिया खूपच परफेक्ट आहे आणि अर्थात बाकी सगळे कलाकार देखील एकदम मस्त आहेत. त्यांचा अभिनय पाहताना कुठेही ते अभिनय करतात असं वाटत नाही, तर अत्यंत स्वाभाविक किंवा नैसर्गिक असं त्यांचं वागणं बोलणं वाटतं. आणि एकंदरीत कथानकाचा जो सगळा फ्लो आहे किंवा कथानकाचा जो सगळा वेग आहे तो पाहत असताना आपल्याला खरोखरच हा चित्रपट खिळवून ठेवतो. सुरेश त्रिवेणी लिखित दिग्दर्शक हा चित्रपट आपल्याला अक्षरशः शेवटच्या फ्रेमपर्यंत जागचं हलू देत नाही असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. आणि या चित्रपटाविषयीच्या काही छोट्या छोट्या आणखीन गोष्टी आहेत ज्याविषयी जरूर मला तुमच्याशी बोलायला आवडेल, त्याविषयीसुद्धा बोलूच या. पण त्याआधी तुम्हाला ऐकवते एका चित्रपटातली एक छानशी रचना शंकर महादेवन यांच्या आवाजातली. ऐकत रहा FM रेनबो.

0: नमस्कार, मी उमेश कामत. दिवसाची सुरेल मराठी गाण्यांनी सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्सवर ऐकत रहा, आनंद घेत रहा.
1: मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी, कुबेरांची वस्ती तिथे सुख.

0: मंडळी, मुंबईला कोणी माया नगरी म्हणतं, स्वप्न नगरी, तर कोणी म्हणतात रावणाची दुसरी लंका. तर ह्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अज्ञात अशा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय लवकरच.
1: या अज्ञात गोष्टी लिहिलेल्या आहेत लेखक नितीन साळुंके यांनी. याच्या सादरकर्ते आहेत ज्योत्सना केतकर आणि याचे सादरकर्ते आहोत म्हणजेच वाचक नट आहोत मी अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. भेट गा.

0: या अज्ञात कथा आकाशवाणीच्या रेनबो आणि अस्मिता वाहिनीवर या दोन्ही ठिकाणी आपल्याला ऐकता येणार आहे. त्यामुळे जोडलेले राहा, भेटूच
1: लवकरच. एकशे सात अंश एक मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण सेवा. सप्तरंगी सात कार्यक्रम सुरू आहे आणि आज आपण कार्यक्रमात तुम्हारी सुलू या चित्रपटाविषयी बोलतोय. मगाशी मी म्हटलं की काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा अगदी जाणीवपूर्वक या चित्रपटामध्ये मांडलेल्या दिसतात. सुलोचना आणि तिचा नवरा जेव्हा शाळेच्या प्रिन्सिपलना भेटायला गेलेले असतात तेव्हा मुलाकडे लक्ष ठेवण्याविषयी ते प्रिन्सिपल बोलत असतात आणि सुलोचनाचा नवरा आगे से मैं ख्याल रखूं गया असं म्हणतो आणि त्यावेळी सुलोचना त्याला जो लुक देते तो जबरदस्त आहे. म्हणजे त्यावेळेला त्या एका वाक्यातून अनेक अनेक अनेक गोष्टी प्रतीत होत असतात. नोकरी करणारी स्त्री, वेगळ्या क्षेत्रात वेगळ्या वेळी काम करणारी स्त्री, या सगळ्याविषयी समाजाचा अजूनही न बदललेला जो दृष्टिकोन आहे त्यावर अगदी सटल पद्धतीने भाष्य करणारं असं हे वाक्य म्हणा किंवा तो प्रसंग, तो लुक आहे. आणि पुढे एकंदरीतच पारंपरिक चौकट आणि त्या सगळ्याला तोंड देणं अशाही बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि अर्थातच त्यात वेळोवेळी खूप सुंदर पद्धतीने त्या मांडल्या गेल्या आहेत, त्याच्यावर भाष्य केलं गेलं आहे. त्यामुळे हा चित्रपट हा फक्त एंटरटेनिंग या कॅटेगरीमध्ये न जाता अर्थातच एक वेगळा विषय मांडणारा असा ठरतो. आज सप्तरंगी साथमध्ये या चित्रपटाविषयी तुम्हाला जेवढ्या शक्य होत्या तेवढ्या गोष्टी सांगितल्या आणि आता यानंतर तुम्हाला ऐकवते रोहित राऊत आणि शिखा जैन यांच्या आवाजातलं गाणं. ऐकत रहा एफ एम रेनबो.

सप्तरंगी साथमध्ये आपण तुम्हारी सुलू या चित्रपटाविषयी आज बोललो आणि चित्रपटाविषयी सांगितल्यानंतर आता मात्र कार्यक्रमाची सांगता करण्याची वेळ झालेली आहे. सप्तरंगी साथची सांगता जरी होत असली तरी आपण ठीक 4 वाजता ठीक 3:58 ऐकू शकणार आहोत मराठी ठळक बातम्या आणि त्यानंतर 4 वाजता आपल्या सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये पुन्हा आपली भेट होईलच. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो.

मुंबई देशाची लक्ष्मी आर्थिक राजधानी पुराणातल्या लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातना झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी आपण वाचलेलं असतं. मुंबई आणि त्या लक्ष्मीमध्ये एक साम्य तुमच्या तुम्हाला लक्षात येतं आहे का? ती समुद्र मंथनातनं जन्मली, मुंबई समुद्र बंधनातनं जन्मली, 7 बेटं ब्रिटिशांनी जोडली आणि मुंबई वाढू लागली, जागतिक दर्जाची झाली. ह्या मुंबईविषयी अनेक गोष्टी सांगणारं अज्ञात मुंबई हे माझं पुस्तक, व त्या पुस्तकाचं क्रमशः वाचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या रेनबो आणि अस्मिता या दोन वाहिन्यांवरून लवकरच सुरू होणार आहे. आपण अवश्य ऐकाल.

नमस्कार, ऐकूया ठळक बातम्या. पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी भाजपानं पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची निरीक्षक म्हणून तर ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांची सहनिरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आसाम विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवड प्रक्रियेसाठी केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांची निरीक्षक म्हणून तर हरियाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी यांची सहनिरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. पश्चिम आशियातला संघर्ष 2027 पर्यंत सुरू राहिला तर जागतिक अर्थव्यवस्थेला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. जागतिक आर्थिक वाढीचा दर 2.5% कमी होऊ शकतो, तसंच महागाई जवळपास 5.5% वाढू शकतो. महागाई दर जवळपास 5.5% वाढू शकतो असं नाणेनिधीनं म्हटलं आहे. भारतातल्या सायबर गुन्हेगारीचं वृत्तांकन करणाऱ्या 2 भारतीय पत्रकारांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. पुलित्झरच्या सचित्र वार्तांकन आणि भाष्य या श्रेणीत आनंद आर के आणि सुपर्णा शर्मा यांना हा पुरस्कार मिळणार आहे. पालघर इथं छापा टाकून पोलिसांनी 44,92,200 रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.

असून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतलं आहे. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर 251 अंकांची घसरण झाली आणि तो 77,018 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 86 अंकांची घसरण नोंदवत 24,033 अंकांवर बंद झाला. याबरोबरच ठळक बातम्या संपल्या. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: गावाचं कितीही मोठं टाउन झालं तरी असतो मनात एक गप्पा। सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी मारूया गावाकडच्या गप्पा, शनिवारी घेऊ नाट्य संगीताचा आस्वाद, मंगळवारी आणि रविवारी देऊ भावगीतांना दाद। सांजेच्या पारी दररोज संध्याकाळी 4 वाजता 107.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफएम रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर। सांजेच्या पारी।
2: एकशे सात अंश एक मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो प्रसारण सेवा। सांजेच्या पारी या कार्यक्रमाची आता सुरुवात होते आणि कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी अंजली।

आज आपल्या सांजेच्या बारी या कार्यक्रमाची सुरुवातच मला जाऊ द्या ना घरी असं म्हणत केली, कारण सांजेच्या बारीमध्ये आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे वेग. खरं म्हणजे हा आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा आणि अनुभवाचाही विषय आहे, कारण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या दिनक्रमाला एक प्रकारचा वेग असतो. मुंबईसारख्या शहरात तर असतोच असतो. त्यामुळे या वेगाविषयीच बोलूया आजच्या कार्यक्रमात.

अंजली बरोबर तुम्ही ऐकताय सांजेच्या पारी 107.1 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबोवर, आणि आज सांजेच्या पारीमध्ये आपण वेगाविषयी बोलतो आहोत. वेग म्हटल्यानंतर मुंबईकरांच्या डोळ्यांसमोर पहिली गोष्ट येते ती म्हणजे ट्रेन. आता वेगवेगळे रस्ते आणि पुलांमुळे मुंबईतली कनेक्टिव्हिटी वाढली आहे, त्यामुळे बाय रोड प्रवासही कमी वेळात होतो, पण एकेकाळी मात्र मुंबईतल्या प्रवासाचा सगळ्यात वेगवान पर्याय म्हणून ट्रेनकडेच पाहिलं जायचं. आत्ताही फास्ट ट्रेननी प्रवास करताना वेगाची मजा आपल्याला अनुभवायला मिळतेच.

मुंबईकर पुणेकर की नागपूरकर मध्ये पुलं म्हणतात की घड्याळाच्या मिनिट काट्याप्रमाणेच सेकंड काटाही महत्वाचा असतो हे मुंबईत राहिल्याशिवाय कळत नाही. कारण मुंबईकराचं घड्याळ हे त्याच्या मनगटालाच नाही तर नशिबाला बांधलेलं आहे. खरंच आपलं रुटीन हे मिनिटासेकंदांच्या हिशेबावर चालतं, त्यामुळे सकाळचा गजर वाजताच आपल्या वेगवान दिवसाची सुरुवात ही होतेच. हा वेग आपल्या चालण्या बोलण्यात कामं करण्यात सगळ्याच बाबतीत असतो.

सांजेच्या पारी हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय 107.1 MHz FM रेनबोवर. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपण वेगाविषयी बोलतोय आणि वेगवान पद्धतीने कार्यक्रमही पुढे जातोच आहे. ऑफिसच्या कामांच्या बाबतीत नेहमी असं म्हटलं जातं की तुम्ही कितीही लवकर काम पूर्ण केलं तरी बॉस मात्र हे कालच व्हायला हवं होतं असं म्हणणार. कामांची यादीच इतकी मोठी असते की प्रत्येक काम पूर्ण करण्याची घाईच असते, त्यामुळे ऑफिसमधल्या कामांच्या बाबतीतही वेग महत्त्वाचा असतोच. घरातसुद्धा जेव्हा स्वयंपाकासारखी महत्त्वाची गोष्ट आपण करत असतो तेव्हा मल्टीटास्किंग आणि पटापट कृती करणं आवश्यक असतं. भाज्या चिरणं, तेल तापल्यावर लगेच मोहरी टाकणं, ती तडतडल्याबरोबर लगेच बाकीचे जिन्नस घालणं, हिंग हळद तिखट करपू न देता चटकन भाजी किंवा डाळ फोडणीला टाकणं, या सगळ्यातही वेग हा असतोच ना.

0: दीवे हो वाला दीवे हे प्रेमाचं नाटक चांगलं ओळखून मी माझ्यावर तुझं मूल्यच प्रेम नाहीये
1: अगं तुझ्यावरच्या माझ्या प्रेमात शक्ती तर आहेच पण भक्ती सुद्धा आहे निशेदिन

0: चटणीची
1: काय झालं?
2: लग्न आधीच्या माझ्या वाढदिवसाला मला सिनेमाला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: सुंदर साडी आणून दिली होतीस.
1: दिली होती.
2: बागेत फिरायला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: हॉटेलात जेवायला नेलं होतं.
1: नेलं होतं.
2: मग आता काय झालं?
1: काय झालं
2: मलाच विचारतोस?
1: डोंट वरी, आज मी तुला माझ्या हाताने जेवायला करून घालीन. नो टेन्शन. अटेन्शन अबाउट टर्न टू किचन.

सांजेच्या पारी हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय 107.1 MHz FM रेनबोवर. आज सांजेच्या पारीमध्ये आपण वेगाविषयी बोलतो आहोत. आणि मगाशी आपण ट्रेनबद्दल बोललो, पण स्कूटर, कार वगैरे आपण चालवत असलेल्या वाहनांचा वेगही आपल्याला नियंत्रित करता येईल असा असायला हवा. अफाट वेगाने वाहन चालवताना कदाचित वेगाची मजा येते आपल्याला, पण आपल्याला ते वाहन किंवा तो वेग जर नियंत्रित करता आला नाही तर मात्र अनर्थ घडू शकतो. म्हणूनच वाहनाचा वेग हा योग्य मर्यादेत असणं हे गरजेचं असतं.

वेग म्हटल्यानंतर आपल्याला ज्या वेगवेगळ्या गोष्टी आठवतात, तर त्यामध्ये ससा कासवाची गोष्ट ही आठवतेच आठवते. एका नियमित वेगानं चालणारं कासव, आणि आधी पळणारा आणि मग मध्येच झोपणारा आणि शेवटी क्षमता असूनही सातत्य नसणारा ससा. फास्ट, पटपट, भरभर असं सगळं वेगात करताना कुठेतरी वेगाची व्याख्याच बदलायला लावणारी अशी ही गोष्ट.

सांजेच्या पारीमध्ये आज आपण वेगाविषयी बोलतोय आणि मगाशीच थोडंसं ससा कासवाच्या शर्यतीबद्दल आपण बोललो, त्या अनुषंगाने गाणंसुद्धा ऐकलं. तर शर्यतीबद्दल बोलतोच आहोत. तर धावण्याची शर्यत, कार किंवा बाईक रेसिंग, सायकल शर्यत, पोहण्याची शर्यत अशा अनेक शर्यतींमध्ये केवळ काही सेकंदांच्या फरकाने मेडल्स हुकल्याची उदाहरणं आहेत त्यांचीही आठवण होते. अशावेळी वेगाच्या बाबतीत काही सेकंदसुद्धा किती महत्त्वाची ठरतात याची आपल्याला जाणीव होतोय.

सांजेच्या पारीमध्ये आज आपण वेगाबद्दल बोलतो आहोत आणि खरोखरच आयुष्यात जर वेग असेल आणि आयुष्याला जीवनाला जर वेग असेल तर त्या आयुष्याची किंवा त्या जीवनाची मजा वेगळी असते. आणि वेगाविषयी बोलत असताना वेगा इतकंच ठहरावाला देखील महत्त्व असतं हेसुद्धा जाणवतं, त्यामुळे त्याविषयीसुद्धा थोडंसं बोलावंसं वाटतंय. ट्रेन प्लॅटफॉर्मवर येत असताना चालत्या ट्रेनमध्ये चढून विंडो सीट मिळवणं, स्टेशनवर उतरल्यावर इकडे तिकडे अजिबात न बघता ऑफिसच्या दिशेने सुसाट सुटणं, ऊठ आवर ऑफिस घर स्वयंपाक डबे मुलांचे अभ्यास, हे सगळं आपल्यापैकी अनेक जण करत असतात. आणि हे सगळं करता करता एक दिवस अचानक लक्षात येतं की वेगात आयुष्य जगता जगता जगायचंच राहून गेलं की काय. धावत जाऊन विंडो सीट मिळवताना बाकीच्या सीट्सवर बसून प्रवास करताना कसं वाटतं ते कधी कळलंच नाही. स्टेशनच्या आसपाससुद्धा काही सुंदर गोष्टी असतील, एखादं झाड बहरलेलं असेल, तर आपल्या वेगाच्या नादात ते आपल्याला दिसलंच नाही. अशी जाणीव झाली की मग पावलांचा वेग काहीसा कमी झाला तरी चालण्यातली लय गवसते आणि हळूहळू बहुतेक जगण्यातलीही. मग आयुष्याचा प्रवास हा फक्त वेगवान न होता छान लयबद्ध होतो आणि मजा येते.

सांजेच्या वारीमध्ये आज आपण वेगाविषयी बोललो. अतिशय वेगवान असा हा कार्यक्रम झाला आणि जवळजवळ तासभर संपत आला, तो कसा संपला हेही कळलं नाही. आपल्या श्रोत्यांनी आजचे सगळे तिन्ही कार्यक्रम आवडल्याचं त्यांच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून कळवलेलं आहेच. आणि आत्ताचा जो वेगाविषयीचा वेगवान कार्यक्रम होता आपला सांजेच्या पारी, त्याविषयी सुद्धा भरपूर प्रतिक्रिया आलेल्या आहेत. श्रीपाद जोशी यांनी असं म्हटलंय की श्री गणेशाने मातेला पृथ्वी समान मानून पृथ्वी प्रदक्षिणेची पैज वेगाने जिंकली आणि मनोजवम मारुत तुल्य वेगम असं म्हणून मारुती रायाची सुद्धा आठवण त्यांनी काढलेली आहे. त्यानंतर दीपा पालकर यांनी असं म्हटलंय की वेग म्हटलं की पहिली बैलगाडी आठवते, मग घोडागाडी, नंतर मोटार, मग बस, मग ट्रेन, विमान आणि अंतराळयान, आणि अजून सुद्धा वेगवान गोष्टी आपण नक्कीच पाहू. खरंच वेगाचं जे वेड माणसाला असतं, तर त्यामुळे अधिकाधिक वेगवान गोष्टी करणं किंवा पटपट गोष्टी कशा होतील याकडे लक्ष देणं हे सगळंच आता आहे. आणि जशी विज्ञानाची तंत्रज्ञानाची प्रगती होत जाईल तशा तशा अनेक गोष्टींचे शोध लागत जातील आणि आपलं आत्ताचं आयुष्य हे सुकरसुद्धा आणि वेगवानसुद्धा होण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा निश्चितपणे उपयोग होईल. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला ज्या ज्या श्रोत्यांनी त्यांचे अभिप्राय कळवले त्यांच्याविषयी सांगते. सुहास पांडे, मिलिंद टिपणीस, हेमंत धोंडे, प्रकाश कुलकर्णी, प्रकाश शिंदे ह्या सगळ्यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्याही माध्यमातून त्यांचे अभिप्राय किंवा त्यांच्या प्रतिक्रिया कळवलेल्या आहेत. त्यानंतर अरुण गावकर, फिरोज सिगनपोरिया, मुकुंद कुलकर्णी.

आनंद मोकाशी, शुभलक्ष्मी मस्तकार, सुनील आणि स्वप्नील जोशी, विठ्ठल मसलेकर, संदीप कुमार, अशोक पाटील, प्रकाश कुलकर्णी, गौतम भिंगारडे, श्रेय राऊत, त्यानंतर किशोर पेडणेकर, चंद्रशेखर मुळेकर, मंगेश म्हात्रे, हरिश्चंद्र पाटील, अरविंद कुलकर्णी, अजय साखरे, शिल्पा तोडणकर, रजनीकांत पाटील, निशा लोहार, संध्या गावकर, राजेंद्र म्हात्रे, ईश्वरदास शेट्टी, स्मिता म्हात्रे, स्मिता नेवाळकर, दीपा पालकर, श्रीपाद जोशी, पंकज मोहोळ, शुभदा, प्रणव शिंदे, विशाखा पियाळकर, या सगळ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांचे अभिप्राय कळवलेले आहेत. मनापासून धन्यवाद. आणि आता मात्र सांजेच्या पारीच्या सांगतेकडे आपण जातो आहोत. पुन्हा आपली भेट एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने निश्चितपणे होईल. तोपर्यंत तुम्ही स्वतःची व्यवस्थित काळजी घ्या आणि मजेत राहा. मजेत राहण्यासाठीच ऐकत राहा 107.1 MHz FM रेनबो.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे। त्या आज वार्ताहर परिषदेत बोलत होत्या। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतला तृणमूल काँग्रेसचा पराभव वैध नसून भाजपनं जवळपास 100 जागा गैरप्रकार करून जिंकल्याचा गंभीर आरोप बॅनर्जी यांनी केला। पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी भाजपानं पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची निरीक्षक म्हणून तर ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांची सहनिरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे। आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे। आज

मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतातल्या सायबर गुन्हेगारीचं वृत्तांकन करणाऱ्या दोन भारतीय पत्रकारांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. पुलित्झरच्या सचित्र वार्तांकन आणि भाष्य या श्रेणीत आनंद आरके आणि सुपर्णा शर्मा यांना हा पुरस्कार मिळणार आहे. पालघर इथं छापा टाकून पोलिसांनी 44,92,200 रुपये किमतीचा अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 252 अंकांची घसरण झाली आणि तो 77,018 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 86 अंकांची घसरण नोंदवत 24,033 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: गल्ली

आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधण्याचे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश. नागपुरात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मुंबई शहराला महिला आणि पुरुष गटात विजेतेपद. आणि नागपुरात आज हलक्या पावसाच्या सरींची हजेरी. पूर्व विदर्भात वादळी पर्जन्यमान. आता सविस्तर बातम्या. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या

5 आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या आश्रमशाळांची श्रेणीवाढ केल्यानं आवश्यक अशा पदनिर्मितीला आणि त्याकरता खर्चाच्या तरतुदीला देखील मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील डोंगराळ दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांचं शिक्षण गतिमान होणार असून श्रेणीवाढ करत आलेल्या 5 प्राथमिक आश्रमशाळा राज्यातील इतर भागासह विदर्भात अमरावती बुलढाणा जिल्ह्यात असून 19 माध्यमिक आश्रमशाळाही यवतमाळ नागपूर गोंदिया चंद्रपूर वर्धा बुलढाणा या जिल्ह्यातील दुर्गम भागात आहे. दरम्यान सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून पदवीस्तराचे 3 अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्याला तसंच तुळजापूर मंदिर संस्थान संचालित अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाला हस्तांतरित करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला आहे. भारतातल्या सायबर गुन्हेगारीचं वृत्तांकन करणाऱ्या 2 भारतीय पत्रकारांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. पुलित्झरच्या सचित्र वृत्तांकन आणि भाष्य या श्रेणीत आनंद आर के आणि सुपर्णा शर्मा यांना हा पुरस्कार मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय वार्तांकन श्रेणीत हानोई स्थित पत्रकार अनिरुद्ध घोषाल यांना पुरस्कार मिळालाय. गुप्तपणे पाळत ठेवणाऱ्या उपकरणांच्या विविध देशांकडून होणाऱ्या वापराच्या वृत्तांकनासाठी घोषाल यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातल्या वाहनांच्या किरकोळ विक्रीत एप्रिलपर्यंत 12.94% वाढ नोंदवण्यात आली असून देशात विक्रमी 26,11,317 वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात 23,12,221 वाहनांची विक्री झाली. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन फाडानं आज ही माहिती दिली. वस्तू आणि सेवा करात अर्थात जीएसटीमध्ये झालेली कपात केंद्रीय बँकांचे व्याजदर रब्बी पिकांच्या उत्पादनातल्या वाढीमुळे ग्रामीण भागात वाढलेल्या रोकड या वाढीला सहाय्यक झाल्याचं फाडानं म्हटलं आहे. या वर्षीच्या एप्रिल महिन्यात 4,07,355 वाहनांची विक्रमी वाढ नोंदवण्यात आली. या महिन्यात 19,16,258 दुचाकी वाहनांची विक्री झाल्याचं फाडानं दिलेल्या माहितीत म्हटलंय. प्रसारभारतीचे नवनियुक्त अध्यक्ष प्रसून जोशी यांनी काल पदाचा कार्यभार स्वीकारला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 2 दिवसांपूर्वीच त्यांची या पदावर नियुक्ती केली. प्रख्यात गीतकार लेखक आणि जाहिरात विषयक तज्ज्ञ जोशी यांनी यापूर्वी मुंबईत केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. नागपूर इथं खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधण्याचे निर्देश दिले. यंदा जिल्ह्यात 2,24,580 हेक्टरवर कापूस पेरणीचं लक्ष ठेवण्यात आलं असून सुमारे 1,900 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 1,72,900 शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले आहे. आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी सिंचन योजनेअंतर्गत 1,350 विंधन विहिरी उभारण्यात येणार आहेत. नरखेड तालुक्यात भूजल पातळी वाढवण्यासाठी 3,000 रिचार्ज शाफ्ट उभारण्याचे आदेशही देण्यात आले आहे. बैठकीला कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल खासदार श्यामकुमार बर्वे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातील ज्या गावात गेल्या आठवड्यात एका 4 वर्षीय चिमुरडीवर कथितरित्या लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती त्या गावातील रहिवाशांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट देत जोपर्यंत गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत राज्य सरकार स्वस्थ बसणार नाही असं आश्वासन दिलं. आरोपीविरुद्ध अत्यंत भक्कम खटला उभा करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहे असं शिंदे यांनी आज पुणे जिल्ह्यातील नरसापूर गावाला दिलेल्या भेटीदरम्यान सांगितलं. या प्रकरणात आरोपी असलेल्या 65 वर्षीय व्यक्तीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करणारं एक निवेदन रहिवाशांनी शिंदे यांना सादर केलं. आरोपीनं यापूर्वीही 2 अशा स्वरूपाचा गुन्हा केला होता अशी माहिती त्यांनी शिंदे यांना दिली. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाज माध्यमावरील पोस्टमध्ये जेव्हा जेव्हा सरकार अशा प्रकरणांमध्ये जलदगती कारवाई करणार असल्याचे सांगते तेव्हा जलदगती म्हणजे नक्की काय याची व्याख्याही त्यांनी स्पष्ट केली पाहिजे असं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे.
नागपूरच्या कोराडी इथल्या सेवानंद विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2026 मध्ये मुंबई शहर संघांनी महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटात विजेतेपद पटकावलंय. महिला अंतिम सामन्यात मुंबई शहरानं मुंबई उपनगरवर 32-29 अशी मात केली. स्वीटी तन्नू आणि हरजीत संधू यांनी उत्कृष्ट खेळ केला. पुरुष गटात मुंबई शहरनं पुणे जिल्ह्याचा 33-17 असा पराभव करत चषक जिंकला. पंकज मोहिते, सुशांत आणि साहिल राणे यांनी निर्णायक योगदान दिलं. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. महिला आणि पुरुष विजेत्या संघांना प्रत्येकी 1.5 लाख आणि चषक प्रदान करण्यात आला. वैयक्तिक पुरस्कारांमध्ये महिला गटात याशिका पुजारी, कुमारी स्वीटी तर पुरुष गटात पंकज मोहिते यांना विशेषत्वानं गौरवण्यात आलं. बक्षीस वितरण सोहळ्यात नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजेत्या संघासाठी भरघोस बक्षिसांची घोषणा केली. महिला आणि पुरुष विभागातील विजेत्या संघांना बक्षिसांव्यतिरिक्त 1 लाख रुपये नागपूर ग्रामीण कबड्डी असोसिएशनच्या वतीनं देण्यात आले. याशिवाय दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या महिला आणि पुरुषांच्या प्रत्येक संघाला 50,000 रुपयांचं बक्षीस देण्यात येत असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. हवामान. विदर्भातील नागपूर शहरात आज दुपारच्या सुमारास हलक्या पावसानं हजेरी लावली. दरम्यान आज नागपूर हवामान खात्यानं दिलेल्या पूर्वसूचनेनुसार पूर्व विदर्भातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्यापासून ते येत्या 9 तारखेपर्यंत हवामान सामान्य राहणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान आज दुपारी 2:30 नोंद करण्यात आलेल्या तापमानानुसार सर्वाधिक कमाल तापमान वर्धा जिल्ह्यात 42.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं, तर चंद्रपूर इथं 41.8, अमरावती इथं 41.6 इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. नागपुरात आज 37.2 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. अकोला जिल्ह्यात अवैध गर्भपातासाठी वापरला जाणाऱ्या MTP किटचा बेकायदा व्यवसाय सुरू असून कायद्याचं कठोर कवच असतानाही हे प्रकार सुरू असल्याबद्दल अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अकोला जिल्ह्यातल्या लिंग गुणोत्तर झालेली मोठी तफावत ही नैसर्गिक आहे की कृत्रिम असा प्रश्नही सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातोय. प्रशासनानं या संदर्भात सुरू केलेल्या विविध उपाययोजना कार्यक्षम ठरत नसल्याचा आरोपही या सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जातोय. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मे 2026 हा महिना सौर महिना म्हणून साजरा केला जाणार असून महावितरणनं PM सूर्यघर मोफत वीज योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. घरावर सौर पॅनल बसवून नागरिकांना मोफत विजेचा लाभ मिळवून देण्यासाठी जनजागृती, अर्ज नोंदणी आणि सौर यंत्रणा बसवण्याच्या कामाला गती दिली जाणार आहे. तसंच तपासणी प्रक्रिया वेगवान करून केंद्रांचं अनुदान वेळेत मिळावं यासाठीही उपाययोजना केल्या जाणार आहे. क्रिकेट. IPL क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघांमध्ये सामना होणार आहे. दिल्लीत अरुण जेटली मैदानावर 7:30 सामना सुरू होईल. पश्चिम आशियातला संघर्ष 2027 पर्यंत सुरू राहिला तर जागतिक अर्थव्यवस्थेला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलंय. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर $100 प्रति बॅरल किंवा त्यापेक्षा जास्त आहे. महागाईचा भार वाढत आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर तेलाचे दर $125 प्रति बॅरल पर्यंत जातील असं नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टिना जॉर्जिया यांनी म्हटलंय. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं आपल्या तांत्रिक प्रणालीच्या आधारे 2026 घेतलेल्या निवड परीक्षेत अंदाजे 18,12,000 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवलाय. गेल्या वर्षीचा 14,08,000 विद्यार्थ्यांच्या तुलनेत हे प्रमाण 28% अधिक आहे. संगणक आधारित चाचणीचा विस्तार केल्यामुळे जिल्ह्यांमधल्या मूल्यांकनाच्या आधारे CET कार्यक्षमता वाढून त्यात अधिक पारदर्शकता आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधण्याचे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश. नागपुरात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मुंबई शहराला महिला आणि पुरुष गटात विजेतेपद आणि नागपुरात आज हलक्या पावसाच्या सरींची हजेरी. पूर्व विदर्भात वादळी पर्जन्यमान. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.

सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

मुंबई चा काना कोपरा कई का दास्तान लपलेल्या भरलेल्या अगदी ठास ठासून भरलेल्या आहे। आपल्याला मुंबईची गोष्ट खरंच माहिती आहे का?

0: मुंबईला कोणी मायानगरी म्हणतं स्वप्ननगरी तर कोणी म्हणतात रावणाची दुसरी लंका. तर ह्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अज्ञात अशा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय लवकरच.
1: या अज्ञात गोष्टी लिहिलेल्या आहेत लेखक नितीन साळुंके यांनी, याच्या सादरकर्ते आहेत ज्योत्सना केतकर, आणि याचे सादरकर्ते आहोत म्हणजेच वाचक नट आहोत मी अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. या अज्ञात कथा

सेंसस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कापसाची उत्पादकता दुप्पट करण्याच्या कपास क्रांती मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। उसाचा FRP वाढवून 365 रुपये। आदिवासी क्षेत्रातल्या 5 आश्रमशाळांमध्ये माध्यमिक आणि 19 आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालय सुरू करायला राज्य सरकारची मंजुरी। मुंबईतल्या बोगस जन्मदाखल्याच्या प्रकारांची चौकशी करण्यासाठी पोलिसांकडून SIT ची स्थापना। आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर 95 रुपयांच्या खाली। कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं कपास क्रांती या नव्या मिशनला मंजुरी दिली आहे। कापसाची प्रति हेक्टर उत्पादकता दुप्पट करण्याचं याचं उद्दिष्ट आहे। 5,659 कोटी रुपयांचा निधी यासाठी देण्यात आला आहे। आगामी 5 वर्षांसाठी हे मिशन राबवलं जाणार आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं। या अंतर्गत देशभरात जिनिंग आणि

0: प्रेसिंगचे 2000 केंद्र सुरू केले जाणार आहेत. यात संशोधन, उत्पादकता वाढवणे आणि त्यानंतरची प्रक्रिया यावर अंतर्गत प्राधान्य दिलं जाणार आहे. उसाचा FRP 10 रुपयांनी वाढवून प्रति क्विंटल 365 रुपये करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यामुळे देशभरातल्या शेतकऱ्यांना 1,00,000 कोटी रुपयांचा लाभ होईल असं वैष्णव म्हणाले. मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांविषयी ते म्हणाले.
1: हमारे MSMEs और हमारे एक्सपोर्टर्स को, हमारे मैन्युफैक्चरर्स को एक अगर स्ट्रांग सपोर्ट मिल जाए तो वो लोग बहुत स्ट्रांगली अपने आप को दुनिया भर में एस्टैब्लिश कर लेंगे. ये सब सोच के इस स्कीम को इतना बड़ा बनाया गया है. टोटल सपोर्ट इसमें 2,55,000 करोड़ रुपीज का टोटल सपोर्ट मिलेगा, विच इज ह्यूज, विच इज अ वेरी लार्ज नंबर. इस स्कीम में जो कॉस्ट आएगी, बिकॉज दिस विल बी बेसिकली क्रेडिट फ्रॉम द बैंकिंग सेक्टर टू द MSMEs एंड एविएशन सेक्टर.
0: चालू रबी हंगामात 8,19,882 मेट्रिक टन हरभऱ्याची खरेदी करायलाही सरकारनं मंजुरी दिली आहे. तसंच या खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ सरकारनं दिली असून आता 29 मेपर्यंत राज्यात हरभरा खरेदी सुरू राहील. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 प्राथमिक आश्रमशाळांची श्रेणीवाढ करून तिथे 8वी ते 10वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसंच 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांमध्ये कला आणि विज्ञान शाखेची कनिष्ठ महाविद्यालय आणि एका शाळेत कला शाखेच्या 11वी आणि 12वीचे वर्ग सुरू करण्याला मान्यता मिळाली. या आश्रमशाळा दुर्गम, डोंगराळ आणि नक्षलग्रस्त भागातल्या आहेत. या निर्णयारूप आवश्यक पदनिर्मिती आणि इतर खर्चाला आज मंजुरी देण्यात आली. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनामध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून पदवी स्तराचे 3 अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्याला, तसंच तुळजापूर मंदिर संस्थान संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाला हस्तांतरित करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. बनावट कागदपत्रांच्या आधारे अवैध जन्म प्रमाणपत्र तयार करण्याचे प्रकार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी एका विशेष तपास पथक गठीत केलं आहे. शहर प्रशासनाला 2024 ते 2026 या काळात सरकारी नोंद पुस्तकात फेरफार करून 87,000 बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचं प्रकार आढळून आले होते. मुंबईच्या गुन्हे अन्वेषण खात्याकडे या संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर हे पथक गठीत करण्यात आलं आहे. या विशेष तपास पथकाचं नेतृत्व सहाय्यक आयुक्त करणार असून यात अनेक ज्येष्ठ पोलीस अधिकारी असतील. पालघर जिल्ह्यात अवघ्या 13 वर्षाच्या मुलीवर अघोरी पूजेच्या बहाण्याने अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जनक्षोभाची दखल घेऊन कासा पोलिसांनी पोक्सोसह इतर गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला असून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महिलांवर अत्याचार रोखण्याच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारनं केलेल्या शक्ती कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणी व्यक्तिशः लक्ष घालण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलं. मुंबईच्या किनाऱ्याजवळ जप्त केलेल्या 3 जहाजांवर अडकलेल्या 50 खलाशांची सुटका करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना अत्यंत वाईट वागणूक दिल्याबद्दल न्यायालयाने जहाज मालकांवर ताशेरे ओढले आहेत. कर्मचाऱ्यांच्या आरोग्यापेक्षा व्यावसायिक कामांना प्राधान्य देण्याची जहाज मालकांची वृत्ती असल्याची कानउघाडणीही न्यायालयानं केली. मुंबईजवळच्या समुद्रात इंधन तेल आणि डांबराची अवैध वाहतूक केल्याबद्दल या जहाजाच्या मालकांना अटक करण्यात आली होती. मात्र आपल्या अटकेनंतर जहाज मालकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे अतिशय कमी अन्न आणि पाण्याच्या पुरवठ्यासह जहाजावर अडकून पडल्याचा दावा या खलाशांनी दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर 95.29 रुपये विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. आज दिवसभरात रुपयाच्या विनिमय दरात 21 पैशांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 252 अंकांची घसरण झाली आणि तो 77,018 अंकांवर बंद झाला. निफ्टीही 86 अंकांची घसरण नोंदवत 24,033 अंकांवर बंद झाला. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत गडचिरोली शहरात एका विद्यार्थ्यानं परीक्षा केंद्रात मोबाईल नेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं प्रश्नपत्रिका सोडवल्याचं उघड झालं आहे. या विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसऱ्या एका घटनेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. त्या आज कोलकाता इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला तृणमूल काँग्रेसचा पराभव हा जनादेश नसून भाजपानं जवळपास 100 जागा गैरप्रकार करून जिंकल्याचा आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जनतेचे लोकशाही हक्क पायदळी तोडवल्याचा गंभीर आरोप बॅनर्जी यांनी केला. विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगानं उघडउघड भाजपाची बाजू घेतली. तृणमूलचा पराभव लोकांनी केला नसून हा एका षडयंत्राचा परिणाम आहे, त्यामुळे राजीनामे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं बॅनर्जी म्हणाल्या. निवडणूक आयोग नियमानुसार कारवाई करायला मोकळा आहे असं त्या म्हणाल्या. या निकालानंतर तृणमूलच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांवर हल्ले होत असून या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी 10 सदस्यीय तथ्य शोधन समिती स्थापण्याची घोषणाही त्यांनी केली. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर नवीन सरकारच्या स्थापनेच्या तयारीला वेग आला आहे. नवीन सरकारचा शपथविधी रवींद्रनाथ टागोर यांच्या जन्मदिनी म्हणजेच 9 मे रोजी होईल असं सांगितलं जात आहे. या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी भाजपने पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तसंच ओदिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण मांझी हे सहनिरीक्षक असतील, तर आसाम विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेसाठी केंद्रीय मंत्री JP नड्डा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी सहनिरीक्षक असतील. चीनमध्ये शांघाय इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्टेज 2 पात्रता फेरीत भारताच्या पुरुष संघानं 10 अव्वल संघांमध्ये स्थान मिळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कापसाची उत्पादकता दुप्पट करण्याच्या कपास क्रांती मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. उसाचा FRP वाढवून 365 रुपये. आदिवासी क्षेत्रातल्या 5 आश्रमशाळांमध्ये माध्यमिक आणि 19 आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालय सुरू करायला राज्य सरकारची मंजुरी. मुंबईतल्या बोगस जन्मदाखल्याच्या प्रकारांची चौकशी करण्यासाठी पोलिसांकडून SIT स्थापना. आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर 95 रुपयांच्या खाली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: ख्वाबों को रंगी बनाएंगे।
1: सुनते रहिए 107.1 FM रेनबो,
2: म्यूजिकली योर्स।
3: मुंबई सा काना कोपरा कई दास्तान लपलेल्या भरलेल्या अगदी ठास ठासून भरलेल्या आहे। आपल्याला मुंबईची गोष्ट खरच माहिती आहे का?

0: मुंबईला कोणी माया नगरी म्हणतं, स्वप्न नगरी, तर कोणी म्हणतात रावणाची दुसरी लंका. तर ह्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या अज्ञात अशा काही गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येतोय लवकरच.
1: या अज्ञात गोष्टी लिहिलेल्या आहेत लेखक नितीन साळुंके यांनी, याच्या सादरकर्ते आहेत ज्योत्सना केतकर, आणि याचे सादरकर्ते आहोत म्हणजेच वाचक नट आहोत मी अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. या अज्ञात कथा आकाशवाणीच्या रेनबो आणि अस्मिता वाहिनीवर या दोन्ही ठिकाणी आपल्याला ऐकता येणार आहेत, त्यामुळे जोडलेले रहा. भेटूच
0: लवकरच.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्यायबंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-ioj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: राजेश शर्मा ते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कापसाची उत्पादकता दुप्पट करण्याच्या कपास क्रांती मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. उसाचा FRP वाढवून 365 रुपये. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला ममता बॅनर्जी यांचा नकार. पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या विधिमंडळ गटनेता निवडीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी अमित शहा यांची निरीक्षक म्हणून नेमणूक. आणि चीनमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 26 जणांचा मृत्यू, 61 जखमी. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं कपास क्रांती या नव्या मिशनला मंजुरी दिली आहे. कापसाची प्रति हेक्टर उत्पादकता दुप्पट करण्याचं याचं उद्दिष्ट आहे. आगामी 5 वर्षांसाठी हे मिशन राबवलं जाणार आहे अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली.
1: 5,659 करोड़ रुपए का ये प्रोजेक्ट है, जिसके 3 कंपोनेंट्स है. पहला कंपोनेंट रिसर्च, दूसरा प्रोडक्शन की टेक्नोलॉजीज को बढ़ाना और तीसरा न्यू एज फाइबर्स के लिए किसानों को प्रोत्साहित करना. ये प्रधानमंत्री जी का विजन है 5F, फार्म से फाइबर बनाना, फाइबर से फैक्ट्री में जाना, फैक्ट्री से फैशन, फैशन से फॉरेन शोर्स तक कॉटन का पूरी सप्लाई चेन को मेंटेन करना. कस्तूरी कॉटन, इसकी प्रॉपर मार्केट में स्थापना करवाना, ये भी इस मिशन का पार्ट है.
0: या अंतर्गत देशभरात जिनिंग आणि प्रोसेसिंगचे 2,000 केंद्र सुरू केले जाणार आहेत. यात संशोधन उत्पादन

जागरूकता वाढवणं आणि त्यानंतरची प्रक्रिया यावर प्राधान्य दिलं जाणार आहे. उसाचा FRP 10 रुपयांनी वाढवून प्रति क्विंटल 365 रुपये करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यामुळे देशभरातल्या शेतकऱ्यांना 1,00,000 कोटी रुपयांचा लाभ होईल असं वैष्णव म्हणाले. चालू रबी हंगामात 8,19,882 मेट्रिक टन हरभऱ्याची खरेदी करायलाही सरकारनं मंजुरी दिली आहे. तसंच या खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ सरकारनं दिली असून आता 29 मेपर्यंत राज्यात हरभरा खरेदी सुरू. केंद्रीय मंत्रिमंडळाने MSME, बिगर MSME आणि विमान कंपन्यांसाठी एमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी योजनेला पण आज मान्यता दिली. याअंतर्गत MSME ला कर्ज घेताना कुठलंही तारण द्यावं लागणार नाही, तर इतर क्षेत्रातल्या कंपन्यांना कर्ज रकमेच्या केवळ 10% तारण देण्याची गरज असेल. गुजरातमध्ये आणखी 2 सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 करायलाही केंद्र सरकारनं आज मंजुरी दिली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. त्याच कोलकाता इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतला तृणमूल काँग्रेसचा पराभव हा जनादेश नसून भाजपानं जवळपास 100 जागा गैरप्रकार करून जिंकल्याचा आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जनतेचे लोकशाही हक्क पायदळी तोडवल्याचा गंभीर आरोप बॅनर्जी यांनी केला. विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगानं उघडउघड भाजपाची बाजू घेतली. तृणमूलचा पराभव लोकांनी केला नसून हा एका षडयंत्राचा परिणाम आहे. यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं बॅनर्जी म्हणाल्या. निवडणूक आयोग नियमानुसार कारवाई करायला मोकळा आहे असं त्या म्हणाल्या. निकालानंतर तृणमूलच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांवर हल्ले होत असून या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी 10 सदस्यीय तथ्यशोधन समिती स्थापण्याची घोषणाही त्यांनी केली. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर नवीन सरकारच्या स्थापनेच्या तयारीला वेग आला आहे. नवीन सरकारचा शपथविधी रवींद्रनाथ टागोर यांच्या जन्मदिनी म्हणजेच 9 मे रोज होईल असं सांगितलं जात आहे. या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी भाजपनं पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तसंच ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे सहनिरीक्षक असतील, तर आसाम विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेसाठी केंद्रीय मंत्री JP नड्डा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी सहनिरीक्षक असतील. तामिळनाडूमध्ये TVK पक्षाच्या आमदारांनी अभिनेता जोसेफ थलपती यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. चेन्नईजवळ झालेल्या पक्षाच्या बैठकीत आज ही निवड झाली. दरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी पराभव स्वीकारून राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. मजबूत विरोधी पक्ष म्हणून द्रमुक काम करेल असं स्टॅलिन म्हणाले. केरळमध्ये सत्ता स्थापनेच्या संदर्भात UDFमध्ये अनौपचारिक बैठका सुरू आहेत. पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर भाजपाच्या आमदारांची आज बैठक झाली. यात आमदार A. नमस्तीशियम यांची भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. या बैठकीला भाजपाच्या 4 आमदारांसह LJK पक्षाचे आणि अपक्ष आमदारही उपस्थित होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष BP रामलिंगम आणि केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. कोलकात्याचे पोलीस उपआयुक्त शांतनू सिन्हा बिश्वास यांना ED अर्थात सक्तवसुली संचालनालयानं लुकआउट नोटीस जारी केली आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या 2 प्रकरणांमध्ये चौकशी करण्यासाठी ED नं बिश्वास यांना नोटीस पाठवली होती. त्यावर बिश्वास यांनी उत्तर दिलं नाही, तसंच ED च्या कार्यालयात ते हजर झाले नाहीत. बिश्वास देश सोडून जाण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात असल्यानं ED नं त्यांना लुकआउट नोटीस जारी केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरधर्मीय विवाह केला म्हणून पारशी महिलेला धर्मातून बहिष्कृत करणं हे प्रथमदर्शनी भेदभाव करणारं असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. संविधानानुसार नागरिकांना आवडीच्या धर्माचं पालन करण्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि लग्नामुळं तो काढून घेता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. पारशी महिलेनं हिंदू पुरुषाशी लग्न केल्याच्या संदर्भात न्यायालयानं हे मत नोंदवलं आहे.
स्पॅम कॉलचा फटका

असलेल्या देशांच्या यादीत भारत 5व्या क्रमांकावर असल्याचं ट्रू कॉलर या अप्लिकेशन्सने केलेल्या सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे. स्पॅमचा सर्वाधिक फटका बसलेल्यांच्या यादीत इंडोनेशिया अव्वल स्थानावर असून त्यानंतर चिली, व्हिएतनाम आणि ब्राझील या देशांचा क्रमांक येतो. ट्रू कॉलरने जागतिक पातळीवरच्या आपल्या 50 कोटी युजर्सच्या डेटावर आधारित सर्वेक्षणाचं विश्लेषण करून हा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार भारतात एका व्यक्तीला दिवसभरात येणाऱ्या कॉलपैकी 66% कॉल हे स्पॅम असतात. त्यापैकी विक्री आणि टेलिमार्केटिंग प्रकारच्या कॉल्सची संख्या 36% तर वित्तीय सेवाधारित कॉल्सची संख्या 18% असल्याचं या सर्वेक्षणात आढळलं आहे. स्पॅम कॉलमधून होणाऱ्या फसवणुकीचं प्रमाण 12% आहे. व्हिएतनामचे अध्यक्ष तो लाम यांचं आज भारत दौऱ्यावर आगमन झालं. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी नवी दिल्लीत त्यांचं स्वागत केलं. दिल्लीत जाण्यापूर्वी तो लाम यांनी बोधगया इथं जाऊन महाबोधी मंदिरात प्रार्थना केली. तिथल्या व्हिएतनामी मठालाही त्यांनी भेट दिली. व्हिएतनामच्या अध्यक्षांचं उद्या राष्ट्रपती भवनात पारंपरिक पद्धतीनं स्वागत होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटून ते चर्चा करतील. भारत व्हिएतनाम राजनैतिक संबंधांना 10 वर्ष पूर्ण होत असताना तो लाम यांची ही पहिलीच भेट उभय देशादरम्यानच्या संबंधांसाठी लाभदायक ठरेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं समाज माध्यमांवर म्हटलं आहे. चीनच्या हुनान प्रांतातल्या एका फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात 26 जणांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेत 61 जण जखमी झाले आहेत. चांगशा या ग्रामीण भागातल्या शहरात असलेल्या हुशेंग फटाका कारखान्यात आज दुपारी हा स्फोट झाला. रोमानियाचे प्रधानमंत्री इली बोलोजान यांचं सरकार आज कोसळलं. संसदेत अविश्वास ठराव जिंकू न शकल्यानं त्यांचं सरकार पडलं असून त्यामुळे रोमानियात अस्थिर राजकीय स्थिती निर्माण झाली आहे. रोमानियातील आर्थिक कपातीच्या विरोधात सरकारमध्ये सहभागी असलेल्या द सोशल डेमोक्रॅटिक पार्टीनं गेल्या महिन्यात सरकारचा पाठिंबा काढून विरोधी पक्षाशी हातमिळवणी करत हा अविश्वास ठराव मांडला होता. आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातला सामना दिल्लीत सुरू आहे. दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दिल्लीच्या 8 षटकात 3 बाद 52 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कापसाची उत्पादकता दुप्पट करण्याच्या कपास क्रांती मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. उसाचा FRP वाढवून 365 रुपये. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला ममता बॅनर्जी यांचा नकार. पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या विधिमंडळ नेता निवडीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी अमित शहा यांची निरीक्षक म्हणून नेमणूक. आणि चीनमध्ये फटाक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 26 जणांचा मृत्यू, 61 जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद

नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार, सुप्रभात. 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा आणि वंदन कार्यक्रम घेऊन आपल्यासोबत मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

107.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा वंदन कार्यक्रमात आपण भेटलो आहोत. आपल्यासोबत मी रश्मी वारंग. आजचा हा वार अर्थातच बुधवार, आणि हा बुधवार या नावाचा जर का आपण विचार केला तर दिवसाच्या पहिल्या होऱ्याचा अधिपती बुध असतो आणि म्हणून त्याचं नाव आपल्याकडे आपण बुधवार असं दिलेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्याकडे जशा पद्धतीने पुराणकथातील देवतांची नावं वारांना दिली जातात त्याच पद्धतीने प्राचीन ग्रीक मंडळींनी सुद्धा पुराणकथातल्या देवतांचीच नावं वारांना दिलेली आहेत. आणि त्यामुळे ट्युटॉनिक पुराणकथांमध्ये एक प्रमुख देवता होती जिचं नाव वोडन, जिला ओडिन असं सुद्धा म्हटलं जायचं. तर त्यावरूनच ओडिन्सचा किंवा वोडनचा दिवस, वोडन दिवस, वोडन डे, यातून पुढे वेनसडे असं नाव या दिवसाला इंग्रजीमध्ये पडलं असं म्हटलं जातं किंवा अशी कथा सांगितली जाते. तर त्यामुळे वेनसडे असून दे किंवा बुधवार असून दे, ह्या दोन्ही गोष्टी किंवा ही दोन्ही नावं पुराणकाळाशी जोडली गेलेली आहेत एवढं नक्की. असा हा आजचा बुधवार आपल्यासाठी आनंदी आणि छान जाणारच आहे, कारण सोबतीला आहेत छान छान गीतं, भक्तिगीतं आणि सुमधूर आवाज. तसाच एक आवाज रामदास कामत यांचा, त्यांच्या स्वरातलं हे पुढचं गीत आपल्यासाठी.

नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात आपण ही संत तुकारामांची रचना ऐकली FM रेनबोवर 107.1 MHz. आपण एक काही दिवसांपूर्वी नवीन मालिका सुरू केली होती. कित्येक शब्दांचा आपण उल्लेख करतो, शब्दांचा वापर करतो, पण त्यांचा मूळ अर्थ अनेकदा आपल्याला माहिती नसतो. तो माहिती झाल्याने अर्थातच त्याने फार काही फार मोठा फरक पडणार नसला, तरीसुद्धा तो अर्थ कळल्यानंतर त्या शब्दाचा उपयोग करताना, वापर करताना निश्चितच आपल्याला ते माहिती असण्याचा एक थोडासा भाग त्यात असतो. असाच एक शब्द वैकुंठ. आपण बऱ्याचदा बोलत असताना किंबहुना आपल्या नियमित बोलण्यामध्ये सुद्धा वैकुंठवासी वगैरे असा शब्द येत असतो. तर श्रीमद भागवत आणि इतरही अनेक वैदिक ग्रंथांमध्ये वैकुंठ या शब्दाचा उल्लेख आपल्याला झालेला दिसतो. वैकुंठ म्हणजे जिथं विगत कुंठ यस्माद, कुंठ म्हणजे चिंता, विगत कुंठ यस्माद म्हणजे असं ठिकाण जिथे चिंता नसते, चिंतामुक्त ठिकाण म्हणजे वैकुंठ. जसं शंकराचं कैलास आहे तसं विष्णूचं वैकुंठ, आणि वैकुंठ जिथे कुठलीच चिंता जाणवत नाही, कुठलाही ताप नाही असं ठिकाण. आणि त्यामुळे मग म्हणजे हा जर अर्थ लक्षात आपण घेतला, विगत कुंठ यस्माद, चिंता नसलेलं ठिकाण, तर मग त्याबरोबरच वैकुंठवासी या शब्दाचा अर्थ आपल्याला नेमका आणि अचूक, की जिथे कुठल्याच चिंता उरलेल्या नाहीत अशा ठिकाणी जाणं, तो आपल्याला अधिक प्रकर्षाने जाणवतो. बरोबर ना? असेच वेगवेगळे शब्द जे आपल्या संस्कृतीशी जोडले गेलेले आहेत त्यांचा मूळ अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत राहूया वंदन कार्यक्रमाच्या निमित्ताने याच वाहिनीवर FM रेनबोवर 107.1 MHz. यानंतर पंडित राम मराठे यांच्या स्वरातलं हे गीत ऐकूया.

नमस्कार, मी शंतनु मोघे। दिवसाची प्रसन्न सुरुवात सकारात्मकतेची सुंदर साथ देणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर ऐकत रहा, आनंद घेत रहा।

लता दीदींचा सुमधुर स्वर FM रेनबोवर 107.1 मेगाहर्ट्सवर. मंडळी, आपण अजून एक मालिका सुरू केली होती, ज्या मालिकेमध्ये आपण अशा काही नद्यांबद्दल जाणून घेत आहोत की ज्या फार पूर्वापारपासून आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये, संस्कृतीमध्ये ज्या नद्यांचा उल्लेख आहे. आणि आज ज्या नदीबद्दल मी आपल्याला सांगणार आहे ती आहे परुष्णी नदी. तुम्ही म्हणाल, ही कोणती नदी? आम्ही कधी नाव ऐकलं नाही आहे. आपण नाव ऐकलेलं आहे, ही नदी म्हणजे जिला आज आपण रावी या नावाने ओळखतो. भारताच्या पंजाबमधल्या प्रमुख ज्या 5 नद्या आहेत त्यातली ही रावी नदी, 725 किलोमीटर लांबी असलेली ही नदी, प्राचीन ग्रंथांमध्ये तिचा उल्लेख आपल्याला दिसतो. आपण अनेकदा नाव हे ऐकलेलं असतं, इरावती, बरोबर? तर इरावती किंवा ऐरावती म्हणजे इंद्राचं वाहन असलेल्या ऐरावताच्या दिमाखात वाहणारी जी, ती रावी किंवा इरावती, ऐरावती. तर असा तिचा उल्लेख दिसतो. आणि केवळ हे एकच नाव नाही आहे तिला, तिला अनेक नाव आहेत. परुष्णी, हैमावती, हिड्राओटस, ग्रीक नाव हिड्राओटस आहे रावीचं. आणि ही सगळ्या नावांचा उगम त्याच्यामध्ये दिसतो. इरा नामक सरोवरातनं तिचा उगम झाल्यामुळे तिला इरावती असं नाव मिळाल्याचा उल्लेख कालिका पुराणामध्ये दिसून येतो. आणि ऋग्वेदामध्ये परुष्णी असा तिचा जो उल्लेख झालेला दिसतो, तर एका विद्यावंतांच्या मते परसु म्हणजे लोकरीचा बारीक भुगा, आणि त्यावरून परुष्णी हे नाव तिला आलं असावं. म्हणजे ती ज्यावेळेला फेसाळपणे वाहते, फेसाळ तिचा जो काही प्रवाह आहे तो लोकरीच्या भुग्याप्रमाणे दिसतो, त्यामुळे मग परुष्णी हे नाव तिला मिळालं. शिवाय दाशराज्ञ युद्ध याच नदीच्या काठी झालं असा सुद्धा पुराणामध्ये उल्लेख दिसून येतो. तर असा प्राचीन संदर्भ असलेली इरा नामक सरोवरातनं उगम झालेली ही इरावती, ऐरावती, परुष्णी, हैमावती अर्थातच रावी. आपण आज अनेकदा मुलींचं नावसुद्धा रावी ठेवलेलं आपण ऐकत असतो. नदीची नावं ही गोडच वाटतात कुणालाही. तर त्या नावाचा हा उगम आणि त्याचा हा प्राचीन संदर्भ शोधण्याचा छोटासा प्रयत्न FM रेनबोवर 107.1 मेगाहर्ट्सवर. यानंतर आपण हरिनाममाला स्तोत्र ऐकणार आहोत मुकुंद भागवत यांच्या स्वरात.